श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आजच्या शुभदिन आयोरेमध्ये मी आर जे शुभांगी आपलं स्वागत करते. आज 13 ऑक्टोबर हा दिवस सुरक्षितता आणि आरोग्याच्या दृष्टीनं गांभीर्यानं पाहिला जातो. आंतरराष्ट्रीय आपत्ती जोखीम निवारण दिन. नैसर्गिक आपत्तींचा धोका कमी करण्यासाठी आणि संकटाच्या वेळी सुरक्षिततेची पूर्वतयारी ठेवण्यासाठी संयुक्त राष्ट्रांतर्फे दरवर्षी 13 ऑक्टोबर हा दिवस पाळला जातो. पूर, भूकंप किंवा वादळ यासारख्या संकटांवर मानवाचा ताबा नसला तरी वेळीच केलेली तयारी आणि सतर्कता लाखो लोकांचे प्राण वाचवू शकते. हा संदेश हा दिवस देतो. जागतिक थ्रोम्बोसिस दिन. रक्ताच्या गुठळ्या म्हणजे ब्लड क्लॉट्स होण्याच्या विकारांविषयी जनजागृती करण्यासाठी हा दिवस पाळला जातो. दीर्घकाळ एकाच जागी न हलता बसून राहिल्याने हा धोका वाढतो. त्यामुळे नियमित हालचाल, पुरेसं पाणी आणि सक्रिय जीवनशैली अंगीकारण्याचं आवाहन वैद्यकीय जगतातून आज केलं जातं. आजचा दिवस भारतीय चित्रपटसृष्टीतील एकाच कुटुंबातील दोन महान भावांच्या जन्माचा आणि निधनाचा एक अत्यंत भावुक संगम आहे. अशोक कुमार म्हणजेच दादामुनी, भारतीय चित्रपटसृष्टीचा पाया रचणारे पहिले नैसर्गिक महानायक, दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते ज्येष्ठ अभिनेते अशोक कुमार म्हणजेच दादामुनी यांची आज 115वी जयंती. अछूत कन्या, किस्मत, ज्वेल थीप, आशीर्वाद यासारख्या चित्रपटातून त्यांनी अभिनयाची व्याख्याच बदलली. दूरदर्शनच्या पहिल्या हम लोग मालिकेचे सूत्रसंचालन करून त्यांनी संपूर्ण देशाला मंत्रमुग्ध केलं होतं. अमर गायक किशोर कुमार, ज्यांच्या आवाजाशिवाय भारतीय सिनेसंगीत पूर्ण होऊ शकत नाही ते अवलिया. हरहुन्नरी कलाकार किशोर कुमार म्हणजेच आपले किशोरदा यांचा आज 39वा स्मृती दिन. नियतीचा अजब खेळ पाहणा, ज्या मोठ्या भावाने म्हणजेच दादामुनी यांनी त्यांना मुंबईत आणलं त्याच अशोक कुमार यांच्या 76व्या वाढदिवशी म्हणजेच 13 ऑक्टोबर 1987 रोजी किशोरदांनी या जगाचा निरोप घेतला. आपल्या अलौकिक स्वरांनी आजही कोट्यवधी हृदयांवर राज्य करणारे किशोरदा अमर आहेत. आजचा मनभावन सुविचार. संकट कधी सांगून येत नाही, पण जर मनाची पूर्वतयारी, संयम आणि स्वतःवर अढळ विश्वास असेल तर माणूस कोणत्याही वादळातून सुरक्षितपणे बाहेर पडू शकतो. लोक काय म्हणतील याची विनाकारण चिंता करत बसण्यापेक्षा स्वतःच्या अंतर्मनाचा खरा आवाज ओळखा आणि प्रत्येक क्षणात किशोरदांसारखे आनंदाचे सूर शोधायला शिका. आणि आजची बोधकथा. मध्य प्रदेशातील खंडवा इथून आभास कुमार गांगुली नावाचा एक अल्लड तरुण मुंबईत आला. मोठे बंधू अशोक कुमार तेव्हा सिनेसृष्टीचे सर्वात मोठे स्टार होते. दादामुनींची इच्छा होती की धाकट्या भावानेही हिरो व्हावं, पण त्या तरुणाला अभिनयात शून्य रस होता. त्याला फक्त गायचं होतं. सुरुवातीला तो दिग्गज गायक KL सैगल यांची हुबेहूब नक्कल करून गाण्याचा प्रयत्न करायचा. एकदा एका स्टुडिओमध्ये तो सैगल यांच्या शैलीत गात होता. अशोक कुमार यांनी त्याला एकांतात बोलवलं आणि प्रेमाने पाठीवर हात ठेवून म्हणाले, आभास तू उत्तम नक्कल करतोस यात शंकाच नाही, पण जगात आधीच एक KL सैगल आहे. लोकांना दुसरा सैगल नकोय, लोकांना तू हवा आहेस. तू जेव्हा स्वतःचा खरा आवाज शोधशील तेव्हाच इतिहास घडवशील. त्या शब्दांनी त्या तरुणाचे डोळे उघडले. त्याने नक्कल करणं सोडून दिलं. कोणत्याही रीतसर शास्त्रीय शिक्षण नसताना त्याने पाश्चात्य यॉडलिंगचा स्वतः सराव केला. स्वतःच्या आवाजात निसर्गाचा खळाळता झरा ओतला आणि स्वतःची अशी स्वतंत्र शैली निर्माण केली ज्याने भारतीय संगीताचा सुवर्णकाळ लिहिला. तो तरुण म्हणजेच आपले लाडके किशोर कुमार. तात्पर्य हेच, दुसऱ्याची सावली बनून कधीही मोठं होता येत नाही. स्वतःच्या मूळ रूपावर विश्वास ठेवा आणि स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा. तेव्हा श्रोते हो, आज 13 ऑक्टोबरचा हा मंगळवार आपल्याला जगण्याचे दोन साधे नियम शिकवतो. पहिला म्हणजे आजचा संकल्प म्हणजे
आपत्ती जोखीम निवारण दिनानिमित्त आज आपल्या घराची आणि वाहनांची सुरक्षितता तपासा. सिलेंडरचा रेग्युलेटर, घरातील विजेची वायरिंग सुरक्षित आहे ना याची खात्री करा आणि दुचाकी चालवताना हेल्मेट नक्की वापरा, कारण सतर्कता हाच खरा बचाव आहे. आणि दुसरा म्हणजे आजच्या दिवशी कसलाही संकोच न बाळगता किशोरदांचं एखादं आवडतं गाणं मनमोकळ्या आवाजात गुणगुणा, कामाचा ताण हलका करा आणि दिलखुलास पणे हसा. खरी शुभता कोणत्याही नक्षत्रात नसते, ती आपल्या जागरूकतेमध्ये आणि निर्मळ सुरांमध्ये असते. जोपर्यंत तुमचे विचार सकारात्मक आहेत तोपर्यंत ईश्वराने दिलेला प्रत्येक दिवस शुभच असतो. चला तर मग आजच्या शुभ दिन आयोरे मध्ये इथंच थांबूया, पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत मी आरजे शुभांगी आपली रजा घेते. नमस्कार.

ಶ್ರೀರಾಮ ಸಮರ್ಥ. ನಿಷ್ಠಾ ಬಲವತ್ತರ ಸವಿ. ಪೋಥಿಚಿ ಸಮಾಪ್ತಿ ಝಾಲೀ ಮ್ಹಣಜೆ ಐಕಣ್ಯಾಚೆ ಸಂಪೂರ್ಣ ಕೃತಿತ ಉತರವಣ್ಯಾಚಿ ವೇಳ ಆಲೀ ಅಸೆ ಸಮಜಾವೆ. ಪೋಥಿ ಐಕಣ್ಯಾಚಾ ಮೋಬದಲಾ ಪುರಾಣಿಕಾಲಾ ಪೈಕಾ ದಿಲ್ಯಾನೆ ಮಿಳತ ನಾಹೀ, ತೋ ಅಸಾ ಅಸಾವಾ ಕೀ ದೋಘಾಂಚೆಹೀ ಕಲ್ಯಾಣ ಹೋಯಿಲ್. ಭಗವತ್ ಭಕ್ತಿ ಕರಣೆ ಹಾ ಖರಾ ಮೋಬದಲಾ ಆಹೆ. ಜಗತ್ ಅಶಾ ಕಿತಿತರಿ ಗೋಷ್ಟಿ ಆಹೆತ್ ಕೀ ತ್ಯಾಂಚೆ ಜ್ಞಾನ ಆಮ್ಹಾಲಾ ಹೋತ್ ನಾಹೀ, ಪಣ್ ಮ್ಹಣೂನ್ ಆಪಣ ಕಾಹೀ ತ್ಯಾ ಖೋಟ್ಯಾ ನಾಹೀ ಮಾನತ್. आपण आपल्या तुटपुंज्या ज्ञानाचाही अभिमान धरतो हे चुकते आपले. भगवंताने ज्ञान दिले आणि आम्ही त्याचा अभिमान धरू लागलो तर हातात तलवार दिल्यावर शत्रूचे शिर कापण्याऐवजी आपलीच मान तोडल्यासारखे झाले. ज्या विद्येने स्वतःचे हित कळत नाही ती विद्या नसून अविद्याच होय. जे खरे नाही ते खरे आहे असे वाटणे हे अज्ञान होय. अविद्या आणि अज्ञान दोन्ही सारखेच. परमात्म्याच्या स्वरूपाविषयी आपण संशय घेतो हे आपल्या अज्ञानच होय. देव आपल्याला आणि आपल्या कृतीला पाहतो ही जाणीव असणे म्हणजेच ज्ञान होय. प्रत्येकाला त्याची गरज भागेल एवढे भगवंत देतच असतो, म्हणून आहे त्यात समाधान ठेवावे. ज्याचे समाधान भगवंतावर अवलंबून आहे त्याचे समाधान कोणत्याही परिस्थितीत टिकेल. आपली निष्ठा अशी बलवत्तर असावी की तिच्यामुळे आपले समाधान राहील. हरिश्चंद्र, प्रल्हाद वगैरे मोठ्या मोठ्यांचा किती छळ झाला, पण त्यांची निष्ठा अतिबलवत्तर असल्याने ते त्या छळातून सुखरूप पार पडले. परिस्थिती सारखी बदलत असते, म्हणून जे फळ आपण आज मागतो ते बदललेल्या परिस्थितीत सुखाचे होईलच याची खात्री नाही, म्हणून जे फळ मिळेल त्यात समाधान मानावे. गीतेत असे सांगितले की सर्व धर्म सोडावेत पण भगवंताला शरण जावे, पण ते न करता आपण विषयाला शरण जातो त्याला काय करावे. अर्जुनाने भगवंताला आपल्या बाजूला घेतले आणि त्यामुळे पांडवांचे जे समाधान टिकले ते काही कौरवांचे टिकले नाही. पांडवांनी देहाने वनवास सोसला, पण मनाने त्यांनी भगवंताला भजल्यामुळे वनवासातही ते समाधानात राहिले. भगवंताच्या इच्छेने सर्व होते आणि सर्व तोच करतो अशी भावना ठेवणे यासारखे समाधान नाही. आनंद कृतीत आहे, फळाच्या आशेत नाही. नामस्मरण ही कृती केली तर शाश्वत आनंद आणि समाधान आपल्याला मिळाल्या वाचून राहणार नाही. जे घडते ते भगवंताच्या इच्छेने घडते अशा खऱ्या भावनेने एक वर्षभर जो राहील त्याला समाधान हे काय आहे हे खात्रीने कळेल. आजचे बोधवचन. नाम घेताना देवाला सांगावे, प्रपंचातले काही मला देऊ नकोस, मला तुझे प्रेम दे. जानकी जीवन स्मरण.

0: अमरत्व.
1: आत्मा ही काही भौतिक शक्ती नव्हे, मानस शक्ती किंवा विचारशक्तीही नव्हे. तो मानस शक्तीचा किंवा विचारशक्तीचा निर्माता आहे. स्वतःच काही मानस किंवा विचारशक्ती नव्हे, तो देह घडवणारा आहे. स्वतःच काही देह नाही. कशावरून? उघडच आहे की देह कधी आत्मा असू शकत नाही. का नाही? कारण देह जड आहे, तो चैतन्यवान नाही. मेलेल्या माणसाचं कलेवर किंवा कसायाच्या दुकानातला मासाचा तुकडा कधी चैतन्यवान असतो का? यावर प्रश्न विचारला जाईल, चैतन्य म्हणजे काय? त्याला उत्तर असं की चैतन्य म्हणजे प्रतिक्रिया शक्ती. आता आपण यात अंमळ खोल जाऊया. ही समोर एक सुरई आहे, ती मी पाहतो. आता मी पाहतो म्हणजे खरोखर काय घडतं? त्या सुरईपासूनचे काही प्रकाश किरण माझ्या डोळ्यामध्ये शिरतात. त्या किरणांनी माझ्या बुबुळांमागच्या पडद्यावर एक चित्र पडतं. ते चित्र नेऊन माझ्या मेंदूला सादर करण्यात येतं. पण अजूनही सुरई पाहणं ही क्रिया झाली नाही. शरीरक्रियाशास्त्रज्ञ ज्यांना संवेदनावाहक ज्ञानतंतू म्हणतात, ते ज्ञानतंतू तो ठसा आत मेंदूपर्यंत घेऊन जात असतात. पण अजूनही पाहण्याची प्रतिक्रिया घडत नाही. मेंदूमधील मज्जा केंद्र तो ठसा मनात सादर करतं, मन प्रतिक्रिया करतं, आणि अशी ही प्रतिक्रिया होता क्षणीच ती सुरई माझ्या मनापुढे लखकन चमकते. म्हणजे ती माझ्या मनाला गम्य होते, म्हणजेच मला ती दिसते. यापेक्षाही एक अगदी आपल्या नेहमीच्या परिचयाचं उदाहरण घ्या, म्हणजे ही गोष्ट अधिक चांगल्या पद्धतीने समजेल. समजा की तुम्ही खूप एकाग्रपणे माझं भाषण ऐकत आहात आणि एक डास तुमच्या नाकाच्या शेंड्यावर बसला असून फक्त डासच देऊ शकतात अशी ती गोड सुखसंवेदना तो तुम्हाला देतो आहे. पण तुम्ही माझं बोलणं ऐकण्यात इतकं तल्लीन झालेलं आहात की तुम्हाला त्या डासोबांचं ते चावणं मुळी जाणवतच नाही. पण म्हणजे खरोखर काय बरं घडतं? तो डास तुमच्या कातडीला एके ठिकाणी चावला, तिथे कित्येक ज्ञानतंतू अर्थातच आहेत. त्या ज्ञानतंतूंनी ती विशिष्ट संवेदना मेंदूपर्यंत नेऊन पोहोचवली, मेंदूवर तिचा ठसाही पडला. पण तुमचं मन दुसरीकडे, म्हणजे माझं बोलणं ऐकण्यात गुंतलेलं असल्यामुळे त्यांनी प्रतिक्रिया केली नाही आणि म्हणून तुम्हाला त्या डासाचं चावणं जाणवलं नाही. नवा ठसा आत आला पण मनानं जर प्रतिक्रिया केली नाही तर आपल्याला त्याचा बोध व्हायचा नाही. पण मनाने प्रतिक्रिया करताच आपल्याला त्या ठशाचा बोध होतो, म्हणजेच आपण पाहतो, आपण ऐकतो, आपण अनुभवतो वगैरे. मनाचीही प्रतिक्रिया घडताच सांख्यांच्या शब्दात म्हणायचं झालं म्हणजे मेंदूपर्यंत आलेला तो ठसा उजळून ज्ञानाचं स्फुरण होतं. ह्या एकूण प्रक्रियेमध्ये आपण बघितलं की हा ज्ञानाचा प्रकाश शरीर देऊ शकत नाही. कारण आपण पाहिलं की मनाचं त्या ठशाकडे लक्ष नसेल तर आपल्याला त्याचा बोध होऊ शकत नाही. अशा काही घटना ऐकण्यात येतात की जी भाषा एक व्यक्ती कधीच शिकली नाही ती भाषा काही विशिष्ट अवस्थेत ती व्यक्ती बोलताना आढळलेली आहे. या बाबतीत पुढे चौकशी करता असं निदर्शनाला आलं की तो माणूस आपल्या लहानपणीच ती भाषा बोलणाऱ्या लोकांच्या मध्ये राहिला होता आणि साहजिकच ते ठसे किंवा संस्कार त्याच्या मेंदूंवर राहून गेले होते. ते सगळे संस्कार तिथे साठवले गेले, काहीतरी कारण घडून पुढे मनाने त्यांच्यावर प्रतिक्रिया केली, तात्काळ ते जुने संचित संस्कार उजळून ज्ञानाचं स्फुरण झालं आणि तो मनुष्य ती भाषा बोलू शकला. पण यावरूनही परत हेच दिसून येतं की या साऱ्यासाठी नुसतं मन पुरेसं नाही. मन स्वतःच आणखी कोणाच्या तरी हातातील यंत्र किंवा साधन किंवा उपकरण आहे. या घटनेत त्या माणसाच्या बाबतीत असं घडलं की त्याच्या लहानपणी ती भाषा त्याच्या मनात सामावलेली होती पण तो मात्र हे जाणत नव्हता. पण अखेर अशी एक वेळ आली की त्याला तिची जाणीव झाली. यावरून हे सिद्ध होतं की मनाखेरीज आणखी कोणीतरी आहे. त्या माणसाच्या लहानपणी त्याच्या मनातील त्या कोणीतरी त्या शक्तीचा उपयोग केला नाही, पण तो मोठा होताच त्या अंतस्थ कुणीतरीनी संधी साधून त्या शक्तीचा वापर केला. सारांश: प्रथम आहे शरीर, द्वितीय आहे मन किंवा विचारांचं साधन, आणि तृतीय आहे त्या मनापलीकडे असलेला आत्मा.

0: शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM. ऑलवेज हर्ट.
1: नवदुर्गा विशेष कर्तृत्ववान महिलांच्या मुलाखतींवर आधारित कार्यक्रम नवदुर्गा.
2: श्रोते हो नमस्कार, आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, आरजे शुभांगी सोबत. श्रोते हो, आजच्या नवदुर्गा 2026 मध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मी आहे आरजे शुभांगी. नवरात्र म्हणजे शक्तीचा उत्सव, कर्तृत्वाचा सन्मान आणि स्त्रीच्या असीम सामर्थ्याचा जागर. सुंदर दिसणं ही एक कला आहे, पण स्वतःच्या व्यक्तिमत्वातून इतरांना प्रेरणा देणं ही एक खरी सुंदरता म्हणायला हवं. खरं तर आज आपल्या नवदुर्गा 2026 मध्ये आपल्यासोबत आहेत एक अशा व्यक्तिमत्व ज्या वैद्यकीय क्षेत्रात त्वचेच्या आरोग्याची काळजी घेतात आणि त्याचबरोबर सौंदर्य, आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्वाचा सुंदर संगम सुद्धा घडवत असतात. प्रसिद्ध डर्मेटॉलॉजिस्ट डॉक्टर मिहिका रोहन घुगे मॅम आपल्यासोबत आहेत. तसंच मिस इंडिया एम्प्रेस ऑफ द नेशन 2026 या स्पर्धेतील त्यांच्या यशस्वी प्रवासामुळे त्यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. डॉक्टर म्हणून रुग्णांची काळजी घेणं आणि एका राष्ट्रीय व्यासपीठावर स्वतःचं व्यक्तिमत्व सादर करणं या दोनही भूमिका समर्थपणे निभावणाऱ्या डॉक्टर मिहिका घुगे यांच्याशी आज आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या जीवन प्रवासातील काही खास पैलू. मॅडम, आपलं स्वागत आहे रेडिओ मनभावनच्या स्टुडिओमध्ये.
3: थँक्यू सो मच रेडिओ मनभावनला आणि आरजे शुभांगीला मला इथे इन्व्हाइट करण्यासाठी या खास सिरीज साठी.
2: थँक्यू सो मच मॅम फॉर स्पेंडिंग युअर व्हॅल्युएबल टाइम हियर. तर मॅम, मला सुरुवातीला सांगा ना, सर्वप्रथम आपल्या प्रवासाची जी सुरुवात आहे ती जाणून घ्यायला नक्कीच आवडेल, म्हणजे तुमचं बालपणापासून आपण सुरुवात करूया. बालपण कुठलं आणि मग हा प्रवास कसा सुरू झाला?
3: अच्छा, माझं बालपण म्हणजे मी सगळ्या खूप जागी शिफ्ट ट्रान्सफर झालेली आहे. सिन्स माझे वडील पण ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर होते, IAS होते ते पण.
2: अरे वा,
3: तर मी पण कॉन्स्टंट ट्रान्सफर मधूनच मी आता इथे आहे. आणि आता त्याच्यासोबत मी माझ्या घरामध्ये कोणी डॉक्टर नाही आहे. तर विथ दॅट आय डोंट नो, बट समहाव ग्रोईंग अप मला जाणवलं की एक इम्पॅक्ट असतो हिलिंगचा, त्या इम्पॅक्ट ऑफ हिलिंग आणि माझं एक ते त्याच्या टुवर्ड्स माझं बेंडिंग झालं की मला MBBS करायचं आहे, मला डॉक्टर बनायचंय, म्हणून मी ह्या प्रवासात आली. आणि मग त्याच्यानंतर मला वाटलं की आय कॅन गो अँड हील पीपल आणि त्यांचा कॉन्फिडन्स वाढू शकते, तर मी डर्मॅटोलॉजी मध्ये गेली.
2: मस्तच मस्तच. या वैद्यकीय क्षेत्रात करिअर करताना सौंदर्य स्पर्धेच्या व्यासपीठापर्यंत आपण पोहोचलात, तर तो प्रवास कसा होता त्याबद्दल सांगा ना.
3: आता त्या कॉन्टेस्टचं असं आहे की ते मी एकदमच अचानक फॉर्म फिल केला, असं माझं काही ठरलेलं नव्हतं. आणि जस्ट टू टेल यू ऑल, मला एक 15 मंथ्सचा बेबी बॉय आहे. सो आय वॉज अ फ्रेशली पोस्टपार्टम मदर. तर आय थॉट की लेट्स डू समथिंग डिफरंट, लेट्स स्टेप आउट. म्हणून मग मी त्याच्यामध्ये फॉर्म फिल केला. फॉर्म फिल केला, माझं सिलेक्शन झालं. तर द कंटेस्ट इज मिसेस इंडिया एम्प्रेस ऑफ द नेशन आणि त्यांचे दोन्ही जे आहेत मॅम, दिव्यांजना मॅम आणि काल सर, त्यांनी खूप प्रोत्साहन केलं की यू कॅन डू इट. म्हणून मी अजून ते समर गेले आणि मग मी जिंकून आले. पण त्यात मला सांगायचं होतं की आय वॉन्टेड टू डू दिस समथिंग डिफरंट, बिकॉज एक पोस्टपार्टम मदर झाल्यानंतर मला कुठेतरी वाटत होतं की आय कॅन स्टेप आउट ऑफ द बॉक्स. म्हणून मग मी त्याच्यामध्ये फॉर्म फिल करून गेले आणि जिंकून आले.
2: क्या बात है, सर्वप्रथम अभिनंदन तुमचं, खूप छान तुम्ही जिंकून आलेला आहात. पण मग एक डॉक्टर म्हणून आणि पुन्हा सौंदर्य स्पर्धेतलं तुमचं व्यक्तिमत्व या दोन्ही भूमिका साकारत असताना असं वेगळेपण काय जाणवलं तुम्हाला?
3: एक बटरफ्लायचं कसं मेटामॉर्फिसिस होतं, राईट, फ्रॉम द स्टार्टिंग स्टेज टू ब्युटिफुली फ्लाइंग अराउंड. तसं ते माझ्यासाठी ते तसंच होतं, फ्रॉम बीन अ व्हाईट कोट डॉक्टर विथ स्टेथोस्कोप टू गोईंग ऑन द स्टेज विथ अ क्राऊन. ते माझ्यासाठी खूप डिफरंट फिलिंग होतं आणि स्टेपिंग इन टू मदरहुड ऑल्सो. सो विथ दॅट माझं स्वतःच एक ट्रान्सफॉर्मेटिव्ह जर्नी मी पाहिलं.
2: बरोबर.
3: आणि आय थिंक सगळ्यांनी हा जर्नी थ्रू गेलं पाहिजे. वी शुड स्टेप आउट ऑफ अवर कम्फर्ट झोन.
2: बरोबर. आता आपण मॅडम वेगळ्या विषयावर बोलूया की सौंदर्य म्हणजे नेमकं काय, म्हणजे नितळ त्वचा, सुंदर असणं, सुंदर चेहरा की स्वतःमधला आत्मविश्वास, काय जास्त महत्वाचं वाटतं
3: हे बघा. सौंदर्य म्हणजे स्वतःमधला आत्मविश्वास.
2: एक्झॅक्टली.
3: म्हणजे हे आउटर आपली जी स्किन आहे हेल्दी स्किन आहे किंवा काही कंडिशन्स असले, पण जे आपलं आतलं स्ट्रेंथ आहे इनर विजडम आणि जो आपण आत्मविश्वास म्हणतो ते खूप इम्पॉर्टंट. स्किन कंडिशन्स येतात, मॅनेजेबल आहेत, ट्रीटेबल आहेत, पण आपलं जे इनर सेल्फ आहे, रिफ्लेक्शन, आपली पॉझिटिव्हिटी, आपली ऑनेस्टी, हे आपण लांब पर्यंत घेऊन जातो, तर ते इम्पॉर्टंट आहे. बट विथ दॅट आय वुड ऑल्सो टेल की सगळ्यांनी आपल्या सौंदर्याकडे पण काळजी घ्यावी.
1: नक्कीच नक्कीच. पण या सौंदर्य स्पर्धांमुळे सौंदर्याविषयी अनेक स्पर्धा निर्माण झाल्यात आणि नॅचरल सौंदर्य कुठेतरी हरवत चाललंय असं मला वाटतं, तर त्यावेळी महिलांनी कशी काळजी घेतली पाहिजे?
3: ओके, आता आपण डेली सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण खूप कामात असतो आणि आपण बिझी असतो, आपण आपले सगळ्यांचे सगळं वेगळं आपली लाईफ स्टाईल आहे, पण त्यामध्ये एक सिम्पल आणि नॉन कॉम्प्लिकेटेड आपण एक फॉर्म्युला घेतला की आपण क्लेन्झिंग करायचं, टोनिंग, मॉइश्चरायझिंग आणि सनस्क्रीन इज व्हेरी कंपल्सरी. तर ते केलं तर आय थिंक हे मिनिमम आहे, 10 मिनिटं तुम्ही काढू शकता सकाळ संध्याकाळ.
1: एक्झॅक्टली, बरोबर.
3: ते काढायचे प्लीज, मी सगळ्यांना रिक्वेस्ट करते की ते काढा आणि आपण आपली स्किनची काळजी घ्या.
1: पण सोशल मीडियाच्या बाबतीत बोलायचं झालं, बऱ्याचदा आपल्याला भूल पाडणारे प्रॉडक्ट्स दाखवले जातात, तर योग्य कसे निवडावेत त्याच्याबद्दल गाईड करा.
3: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि प्रत्येक वेळेस असं नाही की सोशल अवेअरनेस क्रिएट होते, ते कधी कधी फेक किंवा स्कॅमिंग इन्फॉर्मेशन पण असते. सो त्यात तुम्ही प्लीज एक रिसोर्सफुल आणि एक जे व्हेरीफाईड डॉक्टर्स आहेत किंवा इन्फ्लुएन्सर्स आहेत, प्लीज त्यांच्याकडनंच तुम्ही माहिती घ्या. आणि सोशल मीडियाचं असं आहे की ते रिअल आहे, ऍट द एंड ऑफ द डे इट्स नॉट रिअल, देर आर रिअल डॉक्टर्स सिटिंग. सो प्लीज तुम्ही त्यांच्याकडनं जाऊन इन्फॉर्मेशन घ्या किंवा ट्रीटमेंट घ्या असं माझं मन.
1: बरोबर बरोबर. मैत्रिणींनो, ज्या मैत्रिणी आपल्याला ऐकत आहेत त्यांच्यासाठी अनमोल असा संदेश मॅमने दिला आहे की डॉक्टरांच्या योग्य सल्ल्यानेच तुम्ही सौंदर्योपचार जर घेतले तर नक्कीच तुमच्या सौंदर्यात भर पडू शकते. खूप छान मेसेज. पण मला सांगा ना मॅडम, ब्युटी विथ कॉन्फिडन्स आणि ब्युटी विथ पर्पज यापैकी तुम्ही कशाला प्राधान्य देता?
3: आय थिंक ब्युटी विथ पर्पज. आय फील वी ऑल आर हिअर ऑन दिस अर्थ फॉर अ पर्पज.
1: येस,
3: वी हॅव आर ब्युटी. आर ब्युटी ती इनर सेल्फ असली पाहिजे, रेडियंट असली पाहिजे, पण एक पर्पजही असला पाहिजे त्याच्या मागे, त्याच्याने त्याचं अजून महत्वता वाढतं.
1: क्या बात है. मॅम, सौंदर्य स्पर्धेबद्दल बोलूया, कसा अनुभव होता आणि काय काय तुम्हाला कुठले कुठले क्षण जवळचे वाटले त्या ठिकाणी?
3: अच्छा, सौंदर्य स्पर्धा माझे 3 दिवसाचं होतं. त्यात माझे म्हणजे माझं लहान पिल्लू पण माझ्यासोबत आलं होतं, तर ते मॅनेज करत आणि त्या स्टेजवरती जाणं आफ्टर इन पोस्टपार्टम आणि आफ्टर गेटिंग बॅक ऑन अ स्टेज खूप डिफरंट होतं माझ्यासाठी. माझ्यासाठी एक ट्रान्सफॉर्मेटिव्ह ती 3 दिवसाची जर्नी होती. माझं कॉन्फिडेन्स किंवा माझ्या स्वतःला तो एक चॅलेंज होता की मी माझं कम्फर्ट झोन ब्रेक करून हे करू शकते, मी स्वतःचं कॉन्फिडन्स रिबिल्ड करू शकते आणि मी माझं पॅशन टुवर्ड्स ऍज अ डॉक्टर मी फॉलो करतेच, ऑफकोर्स ऍज अ मदर पण करते मी, पण हे दुसरं जे आपण म्हणतो आउट ऑफ द बॉक्स आपण जे म्हणतो ते पॅशन मी फॉलो केलं, मला ह्याची खूप खूप म्हणजे आनंद होतो.
1: आणि तयारी कशी करून घेतली मग या सगळ्याची तुम्ही? कारण सगळं घरचं शेड्यूल, बेबी आहे, जबाबदाऱ्या असतात भरपूर, तर ते कसं मॅनेज केलं?
3: सगळं ऑन टाइम केलं मॅम.
1: अरे बापरे, क्या बात आहे. मग
3: मॅनेज केलं,
1: रिअली हॅट्स ऑफ. आणि यामध्ये सरांचा म्हणजे आपल्या जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मिस्टर रोहन घुगे सर यांचा सपोर्ट कसा मिळाला?
3: सरांबद्दल कितीही बोललं तरी कमी आहे मॅम. सर म्हणजे सिन्स इज कलेक्टर हिअर, तुम्हाला माहिती आहे काम खूप आणि बाकी सगळ्या जबाबदाऱ्या खूप, पण आय वुड लाईक टू टेल एव्हरीबडी विथ दॅट ऍज अ फादर आणि ऍज अ हजबंड सर कुठेही कमी नाही, नंबर 1 आमच्यासाठी. आणि त्यात माझं असं मानणं आहे की एक खूप चांगला साथीदार असणं खूप गरजेचं आहे.
1: एक दुजे केलेच म्हणायला हवं.
3: तर माझ्यासाठी ते खरं ठरलं आणि मी लकी ठरली. सर माझ्यासाठी एक माझे ग्रेटेस्ट सपोर्टर आहेत आणि ग्रेटेस्ट क्रिटिक पण आहेत ऑफकोर्स. आणि म्हणजे आम्ही, ही इज अन इंजिनियर, आय एम अ डॉक्टर, आम्ही दोघं दोन वेगळ्या फील्ड मधनं येतो, पण जे आम्ही दोघं एकमेकांकडनं शिकतो ते खरंच खूप महत्वाचं आणि खूप म्हणजे चांगलं आहे. सरांच्या सपोर्ट शिवाय माझं हे होऊ शकलं नसतं. ते मला नेहमी म्हणतात यू कॅन डू इट,
1: मोटिवेशन खरं खूप महत्वाचं
3: आहे. आणि काय घराच्या जबाबदाऱ्या म्हटलं, बाकी सगळ्या जबाबदाऱ्या नंतर असं एक जोडीदार असणं जो म्हणेल यू कॅन डू इट, गो फॉर इट, हे खूप महत्वाचं आहे. अँड आय गॉट लकी.
1: कॉंग्रॅट्स टू यू. खरंच मोटिवेशन मिळालं की आपण ग्रो करतो आणि ग्रो केल्यानंतर सक्सेस हे आपोआप आपल्या पायाशी येतं असं म्हणत असतात. खूप छान. तर आपण सध्या नवरात्रोत्सव साजरा करतोय आणि आजचा दिवस आहे म्हणजे आजचा कलर आहे रेड, लाल. तर या लाल रंगाचं महत्व आपण काय सांगाल?
3: रेड कलर इज फिअर, फिअर्सफुलनेस.
1: येस.
3: आणि रेड कलर इज द कलर ऑफ मा दुर्गा आपण म्हणतो.
1: बरोबर. शक्तीची
3: उपासना आपण करतो. तर माझं तेच आहे की आपल्या सगळ्यांमध्ये एक मा दुर्गा आहे. प्लीज आपण सगळ्यांनी ती मा दुर्गा फाइंड करावं. आपण ज्या ज्या ज्या प्रकारे मल्टी फॅसेटली आपण सगळीकडे सगळे काम करतो, प्लीज सगळ्यांना यू ऑल आर मा दुर्गाज.
1: येस येस ऑफकोर्स. पण बऱ्याचदा असं होतं काही महिला ज्या आहेत बाहेर पडायला घाबरतात किंवा स्वतःमधलं टॅलेंट ओळखू शकत नाही, बाहेर पडत नाही आणि स्वतःच्या कामाच्या व्यस्ततेतून स्वतःला वेळ देऊ शकत नाही, तर अशा महिलांना तुम्ही काय सांगाल?
3: माय ओनली वन सिम्पल रिक्वेस्ट की ऑफकोर्स सगळ्यांना घराच्या जबाबदाऱ्या स्वतःचं सगळं असतं, पण स्वतःला पण प्रायोरिटी नंबर वन वर ठेवा आणि स्वतःच्या हेल्थची काळजी घ्या.
1: बरोबर.
3: ही माझी एक रिक्वेस्ट आहे सगळ्यांना.
1: क्या बात आहे. तुमचं आधीचं लाईफ आणि लग्नानंतर लाईफ यामध्ये काय डिफरन्स जाणवतोय तुम्हाला?
3: आय थिंक आधीचं लाईफ तर खूपच वेगळं. कॉलेज लाईफ आणि पूर्ण टाइम हॉस्पिटलमध्ये हे ते कामं सगळे असं वेगळे. पण आता आय एम ऍक्च्युली लिव्हिंग व्हॉट आय वुड हॅव थॉट अर्लियर की मला असं लग्नानंतर माझं असं आहे, मी ते सगळे माझे स्वप्ने पूर्ण करते असं काहीच चेंज नाही झालंय. विच आय टोल्ड यू, कुटुंबाचा साथ आणि माझे हजबंड इतके चांगले आहेत आणि माझं बेबी पण सपोर्टिव्ह आहे, तर त्याच्याने म्हणजे आय एम फॉलोईंग माय पॅशन.
1: येस. नाईस नाईस. प्रवास करत असताना अनेक अडचणी येतात, आव्हानं येतात, तर तुमच्या आयुष्यातील अशी कुठली आठवण आहे का लाईफ टाईम मधली की अविस्मरणीय ठरली, असा कुठला दिवस किंवा कुठला क्षण?
3: असं तर माझ्यासाठी रिसेंट म्हणजे तेच आहे मॅम की मी विसरू शकत नाही की मी त्या स्टेजवरती स्टेप ऑन केलं. मी ते कॉन्फिडेंटली पोस्टमार्टम आपण खरंच म्हणतो खूप वेगळे फिमेल्सला डिफरंट गोष्टी असतात. काम आपण सोडतो, लीव घेतो, मॅटर्निटी लीव, त्याच्यानंतर स्टेजवरती जाऊन आणि कॉन्फिडन्स आपलं हे करून परत जिंकून येणं घरी, ती माझ्यासाठी रिसेंटची खूप म्हणजे मी कधीच विसरू शकत नाही. जेव्हा मी जिंकले बॅकस्टेज, जेव्हा मला माझं नाव अनाऊन्स झालं तेव्हा मी रडायलाच लागले की ओ आय डिड इट.
1: आनंदाश्रू. वा वा. डॉक्टर मिहिका की मिस एम्प्रेस मिहिका, काय जास्त जवळचं वाटतं?
3: दोन्हीही वेगळे रोल्स आहेत. दोन्हीही म्हणजे डॉक्टर मिहिका मी मला असं वाटतं की मी आय एम मोर टुवर्ड्स अ व्हाईट कोट डॉक्टर आणि त्याच्याने पण मी एक सर्व्ह करते ह्युमॅनिटीला.
1: बरोबर.
3: आणि मिसेस एम्प्रेस जेव्हा मी झाले त्याच्या थ्रू पण मला एक सर्व्हिंग ह्युमॅनिटी सर्व्हिंग करायचा चान्स भेटला, तो आहे मी डिफरंट अवेअरनेस कॅम्पेन्स वगैरे करते, तर दोन्ही माझ्यासाठी तितकेच इम्पॉर्टंट आहेत.
1: वा, खूप सुंदर. जसं तुमचं सौंदर्य आहे तसंच तुमच्या बोलण्यातही तुमचे विचार पॉझिटिव्ह आहेत, हे खूप छान आहे. पण मॅडम मला तरी पण जाणून घ्यायला आवडेल की व्हॉट इज द सिक्रेट ऑफ युअर ब्युटी?
3: माय सिक्रेट ऑफ माय ब्युटी इज माझा ऍटिट्यूड. एक मी कायम नेहमी ठेवते की पॉझिटिव्ह ठेवावा आणि मला ना खूप वाटतं की नवीन नवीन शिकत राहावं. क्युरियस लर्नर आपण जे म्हणतो ना ते, ह्या दोन गोष्टी आणि जे मी करते, माझे वडील नेहमी म्हणतात की जे पण करते मनापासून करायचं, आनंद होऊन करायचं, एक्सिलेंटली ते स्वतःच आणि सक्सेसफुली
1: होतं.
3: आय थिंक दॅट इज द ब्युटी.
1: प्रत्येक महिलेकडे असायलाच हवी अशी एखादी गोष्ट कुठली वाटते तुम्हाला?
3: सेल्फ कॉन्फिडन्स.
1: वा. सेल्फ कॉन्फिडन्स खूप महत्वाचा आहे आणि त्यानंतर तुमचं स्किन केअर वगैरे, ब्युटी प्रॉडक्ट्स आणि तुमची स्वतःची देखभाल. खरंच खूप छान. तुमच्यासाठी यशाची व्याख्या काय सांगाल? नेमकं सक्सेस म्हणजे काय?
3: सक्सेस म्हणजे तुम्ही जे पण करा चांगलं करा, आनंदित करा आणि तुम्ही जे ठरवताय की तुम्हाला करायचं आहे ते करूनच दाखवा.
1: क्या बात आहे. खरंय. डॉक्टर मिहिका मला सांगा की तुम्ही जर या फील्डमध्ये नसता किंवा डॉक्टर म्हणा किंवा सौंदर्यशास्त्र व्हॉट एव्हर, तर त्या व्यतिरिक्त इतर कुठल्या क्षेत्रात काम करायला तुम्हाला आवडलं असतं?
3: आय थिंक मी ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये असते.
1: क्या बात आहे. सरांच्याच मार्गाने.
3: माझ्या घरी ऍज आय टोल्ड यू कोणीच डॉक्टर नाही, पण माझे वडील होते ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये, तर मे बी मी ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये असते.
1: अजून इतर कुठले छंद आहेत तुमचे, त्याबद्दल सुद्धा जाणून घ्यायला आवडेल आम्हाला.
3: आय एम अ व्हेरी गुड डान्सर.
1: वाव.
3: मी क्लासेस घेतले होते आणि आय प्ले बॅडमिंटन व्हेरी वेल. पेंटिंग करते मी आणि आता नवीन नवीन आय हॅव स्टार्टेड फॉन्ड ऑफ गार्डनिंग.
1: वाव. एक वेगळा तुमचा बाजू जी आहे ती आम्हाला कळली या क्वेश्चनने. आणि खरंच वर्सटाईल पर्सनॅलिटी आपण म्हणू शकतो असं व्यक्तिमत्व आज आपल्यासोबत आहे डॉक्टर मिहिका घुगे मॅम. आजच्या नवदुर्गा आपल्या आहेत त्या, आणि त्यांच्याकडनं बरंच काही इन्स्पिरेशन आपल्याला नक्कीच ऐकायला मिळतं आणि त्यातून चांगला संदेश आपण घेऊ शकतो की महिला म्हणून काम करताना स्वतःच्या क्षमता ओळखा, त्याला फुलवा आणि त्याला वाढवा आणि मग स्वतःला घडवा. नक्कीच हा छानसा संदेश मॅमच्या संवादातून आपल्याला या ठिकाणी मिळतो आहे. तर जाता जाता आमच्या महिलांना, म्हणजे आपण नवदुर्गोत्सव साजरा करतोय, तर महिलांना तुम्ही काय सांगाल?
3: अ पॉझिटिव्ह मेसेज सगळ्यांसाठी की आता तुम्ही कोणत्याही फेज ऑफ लाईफ मध्ये असाल, इट्स नेव्हर टू लेट. है ना, आपले पॅशन, आपलं कॉन्फिडन्स, आपलं जे जे तुमचे स्वप्न आहे सगळं पूर्ण करा, एकच आयुष्य आहे. आणि विथ दॅट ऑफकोर्स प्लीज फॉलो क्लेन्झिंग, टोनिंग आणि सनस्क्रीन कंपल्सरी. आणि तुम्ही सगळे दुर्गा आहात, तुम्ही ऑफकोर्स म्हणजे सगळ्यांसाठी आपण एक एक्झाम्पल आहोत. आणि आय होप मी कोणाला तरी इन्स्पायर केलं आज. आणि थँक्यू सो मच फॉर हॅव्हिंग मी हियर.
1: वा छान. पण जाण्याआधी एक छोटासा रॅपिड फायर राऊंड नक्कीच घ्यायला मला आवडेल तुमच्यासोबत. कलेक्टर काय सांगाल, एक शब्द कुठला मनात येतात, काय विचार येतात मनात कलेक्टर म्हटल्यानंतर?
3: माझे सर.
1: छानच. चहा की कॉफी?
3: कॉफी.
1: तुमचं आवडतं, तुमचं मूड बदलणारं एखादं गाणं?
3: पल पल दिल के पास तुम रहते.
1: अरे वा, सरांनी डेडिकेट केलेलं दिसतंय. खूप छान. आणि तुमचा आवडता रंग?
3: लाल.
1: वा वा, मला पण शाबासकी मिळायला हवी खरं तर. तुमच्या आवडीचा रंग मी आज तुमच्यासाठी निवडलेला आहे. धन्यवाद मॅडम, आपण या ठिकाणी आलात, खूप छान वाटलं आणि छान छान गप्पा रंगल्या. पण आपल्या गप्पांमधून एक गोष्ट लक्षात आली की सौंदर्य हे केवळ चेहऱ्याचं नसतं, तर ते असतं विचारात, पॉझिटिव्हिटीमध्ये आणि आपल्या आत्मविश्वासात. आपल्या अस्तित्वाचा अभिमान बाळगण्यातही खरं तर आपलं सौंदर्य असतं असं मॅमच्या संवादातून आपल्याला लक्षात आलंच. डॉक्टर म्हणून आरोग्याची जाणीव निर्माण करताना आणि स्वतःच्या व्यक्तिमत्वातून महिलांना प्रेरणा देताना तुमचा हा प्रवास अनेकांसाठी खरंच प्रेरणादायी ठरेल. मिस इंडिया एम्प्रेस ऑफ द नेशन 2026 व्यासपीठावरील तुमच्या यशासाठी आणि पुढील तुमच्या सगळ्या वाटचालीसाठी रेडिओ मनभावनच्या टीमकडनं मनस्वी शुभेच्छा.
3: थँक्यू.
1: थँक्यू सो मच.
4: नवदुर्गा विशेष कर्तृत्ववान महिलांच्या मुलाखतींवर आधारित कार्यक्रम नवदुर्गा.

नमस्कार मित्रांनो, कसे आहात? रेडिओ मनभवन 90.8 FM वर मी आहे तुमची लाडकी आरजे शुभांगी आणि आपण ऐकत आहात युवा शक्ती. हो, तरुणाईच्या सळसळत्या उत्साहाचा आपला खास शो युवा शक्ती. मित्रांनो, आजचा आपला विषय आहे जळगावातल्या आणि आजूबाजूच्या गावातून आलेल्या त्या प्रत्येक तरुणासाठी ज्यांचा मुक्काम सध्या घर कमी वाचनालय म्हणजेच लायब्ररी जास्त असतो. बरोबर ओळखलं. आज आपण बोलणार आहोत स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांबद्दल. MPSC, UPSC, बँकिंग, तलाठी, परीक्षा कोणतीही असो, पण डोळ्यात एकच स्वप्न असतं, सरकारी नोकरी. पण मित्रांनो, या लाल दिव्याच्या गाडीपर्यंत पोहोचण्याचा रस्ता हा सोपा नसतो. तिथे फक्त पुस्तकांचा अभ्यास नाही तर स्वतःच्या संयमाचा, वेळेचा आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे मानसिक आरोग्याचा पेपर जो आहे तो रोज द्यावाच लागतो. सकाळी 7 लायब्ररीत जाऊन 10 बाहेर पडताना अनेकदा वाटत असताना, हे सगळं झेपेल का मला, होईल का माझ्याच्याने, याच प्रश्नांची उत्तरं आणि या ताणतणावातून बाहेर पडण्याच्या काही भन्नाट टिप्स मी आज तुम्हाला देणार आहे, म्हणजे देण्याचा प्रयत्न करणार आहे. कुठेही जाऊ नका, एकत्र हा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत. मित्रांनो, स्पर्धा परीक्षा म्हटलं ना की आपल्याकडे एक गैरसमज आहे, जो 18 तास अभ्यास करतो तोच पास होऊ शकतो. पण

खरं सांगू का, इथे क्वांटिटीपेक्षा क्वालिटी महत्वाची आहे. खरंय दोस्तांनो, तुम्ही किती तास पुस्तकात डोकं खुपसून बसताय त्या तासांमध्ये तुमच्या डोक्यात किती गेलंय हे जास्त महत्वाचं असतं, हो की नाही? यासाठी एक भारी टेक्निक असू शकते, म्हणजे माझ्या मते मी सांगतीये जिला पोमोडोरो टेक्निक असं सुद्धा म्हणता येईल. काय करायचं तर सलग 3-4 तास बसण्यापेक्षा अभ्यासाचे स्लॉट्स पाडायचेत. 25 मिनिटं फुल फोकसने अभ्यास केला पाहिजे आणि 5 मिनिटांचा त्यानंतर ब्रेक तो बनता है यार, ब्रेक लेना चाहिए. असे 4 स्लॉट्स झाले की अर्ध्या तासाचा मोठा ब्रेक घेऊ शकता. या दरम्यान तुम्ही खाऊ पिऊ शकता, एन्जॉय करू शकता, मोबाईल स्क्रोल्स करू शकता आणि बरंच काही. या ब्रेकमध्ये मोबाईल बघायचा नाही, आताच तर तुम्ही म्हटलं मोबाईल बघायचा, स्क्रोल करायचं नाही, अजिबात नाही. या पिरियडमध्ये मोबाईल बघू नका, थोडं चाला फिरा, एक्झरसाइज करा, मुवमेंट करा किंवा एखादं छानपैकी मस्त गाणं गाऊ शकता. आणखी एक गोष्ट, दिवसाचं स्केड्यूल आधीच रात्री झोपताना तयार करा. म्हणजे काय होईल, सकाळी उठल्यावर काय वाचायचं हे ठरवण्यात वेळ अजिबात जाणार नाही. आणि रिव्हिजनसाठी दिवसातला किमान 1 तास राखून ठेवायलाच पाहिजे. हो, रिव्हिजन मस्ट, कारण पुढे पाठ आणि मागे सपाट होऊन जाण्यापेक्षा रिव्हिजन केलेली केव्हाही चांगली असते. चला, या स्मार्ट वर्कच्या फॉर्म्युल्यावर काम सुरू करा आणि तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ मन भवन 90.8 FM, आरजे शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग. रेडिओ मन भवन 90.8 FM वर मी तुमची आरजे शुभांगी पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करते. स्पर्धा परीक्षेच्या काळात सगळ्यात जास्त परीक्षा कुणाची होत असेल तर ती आपल्या मनाची. जेव्हा एखादा निकाल लागतो आणि आपण 1 किंवा 2 मार्कांनी यार हुकतो तेव्हा होणारी चिडचिड, तो डिप्रेशनचा फेज मी समजू शकते. त्यात भर म्हणून नातेवाईकांचे प्रश्न, अरे किती वर्ष अभ्यास करणार, अरे त्या शर्माजीच्या मुलाचं बघ, त्याचं सिलेक्शन झालं सुद्धा. ही सगळी वाक्य जी असतात ना आपल्यांकडनं मिळालेली, ती खरंच बाण्यासारखी टोचत असतात. पण मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुमची किंमत जी आहे ती एखाद्या परीक्षेच्या निकालावर ठरत नाही. तेव्हा स्वतःवरचा विश्वास कधीही कमी होऊ देऊ नका. जर तुम्हाला खूप ताण आला असेल, रडावंसं वाटत असेल, तर मित्रमैत्रिणी आहेत की फ्रेंड्स किसली आहे, फ्रेंड्स तो बनते है, किंवा तुम्ही आपल्या घरच्यांसोबत मन मोकळं करू शकता, मनमोकळं बोलू शकता. फक्त एक आहे, मनात साठवून ठेवू नका. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे करिअर प्लॅन बी. येस, प्लॅन बी असणं म्हणजे तुमची हार अजिबात नाही, ती प्रॅक्टिकॅलिटी आहे दोस्तांनो. स्पर्धा परीक्षा हे एक माध्यम आहे आयुष्यात सेटल होण्याचं, पण तो आयुष्याचा शेवट नाही. जगात करण्यासारख्या खूप गोष्टी आहे, खूप एन्जॉय करण्यासारख्या गोष्टी आहे. लाईफ जरी छोटं असलं तरी छोट्या छोट्या गोष्टींमधून आनंद मिळवण्यात खरंच खूप मज्जा आहे, भन्नाट मज्जा असते त्यात. त्यामुळे लायब्ररीत बसताना चेहऱ्यावर नक्कीच स्माईल ठेवा. आणि तुम्ही खूप भारी मेहनत करत आहात आणि मला स्वतःचा अभिमान आहे असं स्वतःला सांगा, म्हणजे नक्कीच तुम्ही रिफ्रेश व्हाल. तर मित्रांनो, आजचा हा एपिसोड युवा शक्तीचा तुमच्यासाठीच होता. त्यासाठी तुम्ही आता तयारीला लागा, टाईम मॅनेजमेंट करा, स्मार्ट वर्क करा, पण सगळ्यात आधी स्वतःच्या मनाची काळजी घ्या. शरीर आणि मन खंबीर असेल तरच तुम्ही कुठलीही लढाई सहज जिंकू शकता. तुमचा अभ्यास कसा सुरू आहे, तुम्हाला कोणत्या विषयावर ताण येतोय हे सुद्धा मला नक्की सांगा. त्यासाठी आमचा मोबाईल नंबर नोट करून घ्या, 9284994433, म्हणजेच 9984499433. या नंबरवर आमच्याशी संपर्क साधा आणि तुम्हाला युवा शक्तीचे एपिसोड कसे वाटतात ते जरूर कळवा. आणि तुमचे काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला एखादा विषय असा असेल की ज्यावर तुम्हाला मार्गदर्शन हवंय किंवा माहिती हवी आहे तर ते सुद्धा आम्हाला जरूर कळवा, आम्ही नक्कीच त्या विषयाचा आमच्या युवा शक्तीच्या कार्यक्रमात समावेश करू. तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या भागात युवा शक्तीच्या एका नवीन जबरदस्त एपिसोड सोबत. तोपर्यंत आनंदी रहा, हसत रहा, हो स्वतःवर विश्वास ठेवा आणि ऐकत रहा रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, आरजे शुभांगी सोबत. बाय.

ಅಣೂ ನ ಕೋರೆ ಮನ ಸರ್ವಥಾ ಶೋಕ ಚಿಂತಾ ನ ಕೋರೆ ವಿವೇಕೆ ದೇಹೆ ಬುದ್ಧಿ ಸೋಡೋ ನಿದ್ಯಾವಿ ವಿದೇಹಿ ಪಣೆ ಮುಕ್ತಿ ಭೋಗಿ ತದಾವಿ ಜಯ ಜಯ ರಘುವೀರ ಸಮರ್ಥ. ಮಿತ್ರನು ಸುಪ್ರಭಾತ್, ಗುಡ್ ಮಾರ್ನಿಂಗ್. ರಾಮಪ್ರಹರ್ ಶ್ರೀ ಸಮರ್ಥ ರಾಮದಾಸ್ ಯಾನ್ಸಿ ಮನಾಚೆ ಶ್ಲೋಕ 12 ಶ್ಲೋಕ ಹೈ, ಅಪ್ಲ 12 ಭಾಗ ಹೈ. ಮನ ಮಾನಸಿ ದುಃಖ ಆಣು ನಕೋರೆ, ಮನಾತ್ ದುಃಖ ಅಣಾಯ್ಚ ನೈ. ಮನಾತ್ ಕಾಯ ಅಣಾಯ್ಚ, ಕಾರಣ ಜೇ ಕೈ ಮನಾತ್ ಅಣಾಯ್ಚ ಆಹೆ ತೆ ಅಣಾಯ್ಚೆ ಕುಣಿ, ಮನಾನೀಚ ಅಣಾಯ್ಚ ಹೈ. ಮನಾಲ ಆಪಣ ಚೇಂಜ್ ನೈ ಕರು ಸಕತ. ಮನ್ ಹೇ ಏಕ ಅಪ್ಲಾ ಅಸಿಸ್ಟೆಂಟ್ ಹೈ, ಆತ್ಮ ಮ್ಯಾನೇಜರ್ ಹೈ. आणि आत्म्याला मनापासूनच, मनाकडूनच काम करून घ्यायचंय, मनाला चेंज नाही करायचं. पण त्या मनाला समजावून चुचकारून काम करून घ्यायचंय. ए गुड मॅनेजर हू नोज हाऊ टू गेट टू वर्क डन. तसा आपलं मन जे आहे त्याला समर्थ म्हणतात. मना मानसी दुःख आणू नको रे. मनात जर का दुःख आणलं तर दुःखच येत राहतं, आणि मनात जर का सुख आणलं तर सुखच येत राहतं. आणि म्हणून मना मानसी दुःख आणू नको रे, मना सर्वथा शोक चिंता नको रे. शोक आणि चिंता या गोष्टी कधी होतात? जेव्हा आपण एखादं कर्म करतो. कर्म हा विचार पण आहे, आणि म्हणून आपण हिंदीत म्हणतो सोच समझ कर करो. सोचो फिर समझो और फिर करो. पहिल्यांदा विचार करायचा आहे, मग समजून घ्यायचे मला काय करायचे, आणि मग करायचे. आपलं काय होतं? नेहमी उलटं होतं. पहिले हम करते हैं, फिर समझते हैं अरे हमने क्या किया, और फिर उसके ऊपर सोचते रहते हैं ये मैंने क्यों किया, आणि तिथेच गडबड होते. मन जे आहे त्या मनाचे शब्द प्रयोग बघा. मन आपण नेहमीच्या आपण रोजच्या व्यवहारात पण मनाला किती किती गोष्टींना संबोधतो. संमोहन, मनमोहन, मनोवेदक, मनोरंजक, मनोबोध, मनोवांचित, मनोधैर्य, मनोबल, मानस पूजा, मानस पटल, किती नाव आहेत. वेगवेगळ्या नावांनी आपण मनाला संबोधतो, कारण आपण सुखी राहायचं का दुखी राहायचं हे ठरवणारं मनच आहे. अंतर्मन, बाह्यमन, अंतर्मन जे आहे ते जे आपण संकल्प घेऊन येतो ते अंतर्मन जसंच्या तसं स्वीकारतं. तुम्ही चांगले संकल्प दिलेत चांगलं स्वीकारतं, वाईट संकल्प दिलेत वाईट स्वीकारतं. आणि म्हणून समर्थ म्हणतायत मना सर्वथा शोक चिंता नको रे. शोक पण करू नकोस आणि चिंता पण करू नकोस. जे काय घडते ते चांगलंच घडणार आहे. परमेश्वर माझा पाठीराखा आहे, देव करतो ते बऱ्या करता, ही मनाची समजावणी जर का केली तर शोक पण होत नाही, चिंता पण होत नाही. कदाचित आपल्याला असं वाटेल की हे सांगायला खूप सोपं आहे, करायला अवघड आहे. आणि करायला अवघड आहे म्हणून तर एवढी विनवणी करतायत मनाची. सोपं असतं तर एवढे 205 श्लोक लिहायची गरजच नव्हती. पण तेच मन जर का माझ्या ताब्यात आलं, मन सशक्त झालं, तर ते हनुमानासारखं उड्डाण पण भरतं, शक्तिशाली होतं. आणि म्हणूनच हे टॉनिक आहे. एक दिवस सगळी टॉनिक घेतली तर तब्येत सुधारत नाही, त्याला रोज घ्यायला लागतं. व्यायाम पण रोज करायला लागतो, एक दिवस करून चालत नाही. तसा हा मनाचा व्यायाम पण आहे आणि मनाला दिलेलं टॉनिक पण आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतायत मना सर्वथा शोक चिंता नको रे. सर्वथा थोडं थोडं करून सुद्धा चालणार नाही, अजिबात त्याचा
लवलेश पण राहून उपयोग नाही. आणि ते कधी होईल, जेव्हा आपण मनात चांगले विचार आणत जाऊ, पॉझिटिव्ह थिंकिंग, सकारात्मक चिंतन. आणि म्हणूनच आपला उद्देश हा आहे की रोज सकाळी आपण जेव्हा उठतो, रामप्रहर ही ऑडिओ क्लिप जेव्हा आपण ऐकाल, तेव्हा काहीतरी मनात चांगले विचार येतील, सकारात्मक चिंतन होईल आणि आपल्याला छान वाटेल. हाच एक उद्देश आहे. समर्थ पुढे म्हणतायत, विवेके देह बुद्धी सोडून द्यावे, विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी. विवेक, विवेक जो आहे, सत सत विवेक बुद्धी, सत आहे, पुन्हा सत आहे आणि विवेक बुद्धी आहे. जेव्हा त्या सत्यला स्मरून, सत्य परमात्म्याला स्मरून मी एखादा विचार करतो, तेव्हा ती विवेक बुद्धी होते. आणि ती विवेक बुद्धीनी देह बुद्धी जी आहे, विवेकानी देह बुद्धी जी आहे ती सोडून द्यायची. देहभान, देहभान जेव्हा माझ्याकडे येतं तेव्हा दुःख येतं. आणि आत्मभान येतं, म्हणून बघा, आत्म जसं मनावर जसे वेगवेगळे शब्द प्रयोग आहेत, तसे आत्मविश्वास, आत्मचिंतन, आत्मप्रकाश, आत्मा, त्याचा अनुभव घ्यायला पाहिजे, त्याची अनुभूती करायला पाहिजे. आणि ती अनुभूती आली की देहभान हळूहळू सुटायला लागतं. आणि म्हणून समर्थ म्हणतायत, विवेके देहे बुद्धी सोडून द्यावी, विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी. आणि जेव्हा देहबुद्धी सुटेल तेव्हा विदेही अवस्था होते. आणि विदेही अवस्था म्हणजेच मुक्ती. बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटतं की मुक्ती जी आहे ती जन्म मृत्यूपासून मुक्ती. जन्म पण नको, मृत्यू पण नको, मला ही भानगडच नको, मला हे जगायचंच नाहीये आणि मी निवांत जाऊन बसतो, हा पलायनवाद झाला. आणि जे काही माझे जीवन आहे ते मी सुखानी आनंदानी जगणार आहे, दुसऱ्याला पण आनंद देणार आहे, दुसऱ्याला पण प्रेम देणार आहे, हे काय झालं? मुक्ती, जीवन मुक्ती. आणि ही जीवन मुक्ती जी आहे ती भोगत राहायची. भोगायची म्हणजे एन्जॉय करायची. मुक्ती ही एन्जॉय करता येते जेव्हा देहबुद्धी सुटून जाते. आणि म्हणून समर्थ म्हणतायत, विवेके देहे बुद्धी सोडून द्यावी, विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी. त्याचा आनंद आपण घ्यायला पाहिजे, विदेही अवस्थेचा आनंद घ्यायला पाहिजे. ती अवस्था काय आहे त्याचा अनुभव घ्यायला पाहिजे. आणि तो अभ्यासाने येऊ शकतो. अभ्यास केला की कुठलीही अवघड गोष्ट सहज साध्य होते, समर्थ म्हणतात. म्हणून प्रयत्न करा, मनाला समजावा. रोज सकाळी उठल्यावर काहीतरी एक चांगला विचार मनात निर्माण करूया, त्या विचाराला खतपाणी घालूया. आणि तो विचार जेव्हा वाढेल, वाढता वाढता वाढे, तेव्हा इवलेसे रोप लावियेले द्वारी, तयाच या गेला वेद गेला गगनावरी. मोगरा फुलला, ज्ञानदेवांचा मोगरा जो आहे, हे मोगरा जेव्हा फुलतो तेव्हा सर्व सुगंधित होऊन जातं. आपण पण सत्विचारांचा मोगरा लावूया, रोप बघता बघता वाढेल आणि आसमंत दरवळून जाईल. जय जय रघुवीर समर्थ. ओ मना मानसी दुःख आणू नको रे, मना सर्वथा शोक चिंता नको रे. विवेके देहे बुद्धी सोडोनी द्यावी.

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, फळबागेमध्ये छाटणीचं अनन्य साधारण महत्त्व आहे। छाटणीमुळं अनेक फायदे होतात, परंतु ही जी छाटणी आहे ही तंत्रशुद्ध जर झाली तर त्या खऱ्या अर्थानं आपल्याला छाटणीचे फायदे मिळतात। त्यामुळं आपण फळबागेमध्ये छाटणीच्या पद्धतीची विषयी जे मूलभूत बाबी आहेत त्या पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। फळझाडाची वाढ जोमदार राहून त्याच्यामध्ये उत्पादन क्षमता वाढावी, फळाचा दर्जा उत्तम राहावा, फळबागात जोपासण्याचं काम सुसुटीत व्हावं, उत्पादन खर्चात कपात व्हावी, ह्या सगळे उद्देश ठेवून आपण काही जी बाब करतो ती म्हणजे महत्त्वाची म्हणजे छाटणी। छाटणी करणं आणि वळण देणं हे फार महत्त्वाचं आहे फळबागेमध्ये। म्हणून फळझाडाची जी छाटणी आहे त्याच्या पद्धती कोणत्या आहेत ते आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे। तर त्याच्यामध्ये फळझाडांना वेगवेगळी पद्धत छाटणीसाठी वापरली जाते। शेंडा खुडणं, आता शेंडा खुडण्याच्या संदर्भात जर विचार केला तर फळझाडाच्या फांदीचे 2 ते 3 जुळे खुडून इतर भाग राखण्याची जी पद्धत आहे त्याला आपण शेंडा खुडणे म्हणतो। शेंड्याची वाढ थांबवून फांदीवर राखलेले डोळे जे आहेत आणि पानं याचं पोषण चांगल्या पद्धतीने करून घेतलं जातं। लहान वयात झाडांना हवा तो आकार देण्यासाठी आणि झाडाची वाढ सारख्या प्रमाणात ठेवण्यासाठी द्राक्ष आहे, अंजीर आहे किंवा पेरू आहे इत्यादी फळझाडामध्ये ही पद्धत वापरली जाते। लांब दांड्याची छाटणी ही एक दुसरी पद्धत। या पद्धतीमध्ये फांद्या किंवा कांड्याचा जे शेंडा आहे काही प्रमाणात छाटला जातो। छाटून टाकलेल्या भागापेक्षा त्या फांदीचा जास्त भाग राखून ठेवला जातो। समजा एका फांदीवर 20 डोळे आहेत तर त्यापैकी फक्त 8 डोळ्याचा भाग छाटून 12 डोळे जे आहेत तेवढे राखले जातात। अशा छाटणीस लांब दांड्याची छाटणी किंवा लांब काडीची छाटणी असं म्हणतात। द्राक्षामध्ये अशी छाटणी केली जाते। आखूड दांड्याची छाटणी, आता ही जी पद्धत आहे ही वरील पद्धतीच्या उलट पद्धत आहे। म्हणजे की आता जी आपण जी पाहिली लांब दांड्याची छाटणी त्याच्या विरुद्ध पद्धत जर कोणती असेल तर आखूड दांड्याची छाटणी। तर याच्यामध्ये काय असतं की जी फांदी छाट्यावीची आहे त्याच्यावर निम्म्यापेक्षा कमी डोळे राखून जास्त डोळ्यांचा शेंड्याकडील भाग छाटून टाकला जातो। उदाहरणार्थ द्राक्षाच्या काळीवर 16 डोळे आहेत तर बुडाकडील 7 डोळे राखून शेंड्याकडील 9 डोळे आहे ते भाग छाटला जातो। विरळणी करणे, आता ही सुद्धा एक पद्धत आहे। एखाद्या झाडावर फांद्याची संख्या जास्त असेल तर त्याची दाटी होते, एवढ्या सर्व फांद्या पोचण्याची ताकद त्या झाडात राहत नाही, काही फांद्या तळातून छाटून टाकतात। अशा पद्धतीस विरळणी करणे असं म्हणतो आपण। त्यामुळे काय होते की फळाची वाढ आणि गुणवत्ता दर्जा याच्यात सुधारणा होते आणि कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव सुद्धा कमी होतो। भुंडी छाटणी किंवा त्याला हेडिंग बॅग असं आपण इंग्रजीमध्ये म्हणतो, तर या पद्धतीमध्ये हेडिंग बॅग जी मी म्हटलं, झाडाची वाढ जोमदार झाल्यानं अधिक उंचीवर पसरली जाते, झाडाचे खोड दुबळे राहून वरचा डेरा अधिक पसरतो। अशा वेळेला झाडाचा विस्तार आटोपशीर आणि मजबूत करण्यासाठी ठराविक अंतरावर झाडाचा बुंदात छाटून विस्तार केला जातो। तर याच्यामुळे काही फायदे होतात। जसं मी म्हटलं की छाटणीचे काही फायदे आहेत, तर फळबागेतील सर्व झाडांना भरपूर सूर्यप्रकाश मिळतो आणि हवा उपलब्ध होतो। फळबागेतील मशागतीचे कामं सुकर होतात, बागेची निगा राखणं सोपं जातं, फळाची काढणी सोपी जाते, सर्व झाडाच्या आकारामध्ये एकसारखेपणा येतो, फळझाडांचा जो हंगाम आहे तो योग्य साधला जातो, त्यामुळे ठराविक काळात थोडाफार बदल करून फळंसुद्धा येऊ शकतात, फळझाडांच्या क्षमतेनुसार अधिक उत्पादन मिळवता येतं। ह्या सगळ्या बाबी तंत्रशुद्ध छाटणीमुळे शक्य होतात। म्हणून आपण फळझाडाची छाटणी करायला पाहिजे आणि या फळझाडाच्या छाटणीच्या विषयी अधिक विस्तृत आणि तांत्रिक मार्गदर्शन जर लागत असेल तर कृषी विज्ञान केंद्र करडा येथील विशेषज्ञ जे आहेत उद्यानविद्या यांच्याकरता जर यांच्याकडे जर आपण संपर्क साधला आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली जर आपण योग्य वेळी योग्य पद्धतीनं योग्य फळझाडामध्ये छाटणी केली तर नक्की त्याचा फायदा मिळू शकतो। नमस्कार।
1: कृषी संदेश।

आजीबाईचा बटवा या कार्यक्रमात आज आपण श्रोतेव जाणून घेऊया गांधी उठणे या आजाराविषयी। ज्या विकारात त्वचेला खाज येते, खाजवल्यावर अंगावर मृदू लालसर रंगाचे फोड उठतात आणि जो विकार सामान्यतः थंडीच्या दिवसात आपल्याला जास्त प्रमाणात होताना आढळतो, त्या विकाराला आपण व्यवहारामध्ये गांधी उठणे किंवा आयुर्वेदानुसार शीत पित्त असेही म्हणतो। श्रोतेहो, या आजाराची लक्षणे कोणती आहेत ते प्रथम आपण जाणून घेऊया। या आजारामध्ये सुरुवातीला आपल्याला खाज येते, खाजविल्याच्या नंतर किंवा बरेच वेळानंतर न खाजवीताही अंगावर गांधी उठतात। बरेच वेळा या लक्षणांबरोबर ओकारी, ताप येणे, आग होणे ही लक्षणे असतात। काही वेळा तर गांधी उठतात आणि नंतर आपोआपच जातात, परंतु या गांधी न गेल्यास हा विकार बराच काळ राहतो आणि चांगलाच आपल्याला सतावतो। याचे उपाय आपण आता जाणून घेऊया श्रोतेहो। ज्या कारणांनी या गांधी येतात असा संशय येतो ती सर्व कारणे आपण सुरुवातीला टाळली पाहिजे। यानंतर श्रोतेहो, आपण अविपित्तकर चूर्ण जे आहे 1-2 ग्रॅम या प्रमाणात रात्री झोपताना गरम दूध किंवा गरम पाण्याबरोबर घेतलेनेही या आजारामध्ये आपल्याला फरक जाणून येतो। किंवा आपल्याला अविपित्तकर चूर्ण जर आपल्याला मिळत नसेल तर तेव्हा आपण त्रिफळा चूर्णाचा आपण उपयोग करू शकतो। यामध्ये 1-2 ग्रॅम रात्री झोपताना घ्यावे। गांधी उठल्यावर सर्वांगाला आमसुलाचे पाणी लावल्यानेही आपल्याला बराच फरक जाणून येतो। त्यानंतर मोहरीचे तेल लावल्यानेही फरक जाणवतो। किंवा मोहरीचे तेल आपल्याला भेटत नसेल तर गुडू चादी तेल जे आहे तेही लावल्याने फरक जाणवतो। आवळा काठी चूर्ण 1-1 ग्रॅम दिवसातून 2-3 वेळा घेतल्यानेही या आजारामध्ये बराच फरक जाणून येतो श्रोतेहो। त्यानंतर सूत शेखर रस जे आहे ते 250 मिलीग्रॅम या प्रमाणात घेऊन आपण 3-4 वेळा घेतल्यास फरक जाणवतो। मंजिष्ठादी काढा आहे 4-4 चमचे दिवसातून 2-3 वेळा घ्यावे, या आजारावर एकदम फरक जाणून येतो। त्यानंतर गुलकंद जो आहे तो दिवसातून 1-2 चमचे 3-4 वेळा घेतल्यास सर्वांगाची आग होत असल्यास विशेषतः फरक जाणून येतो। 5 काळी मिरीची पावडर 2 चमचे तुपातून सकाळ आणि रात्री घेतल्यास चांगलाच फायदा या आजारामध्ये दिसून येतो। श्रोतेहो, या आजारामध्ये आपण काय खावे आणि काय खाऊ नये हा आपल्याला प्रश्न भेडसावणाराच असतो, नाही का? प्रत्येक आजारामध्ये आपल्याला प्रश्नच पडतो की खरंच या आजारामध्ये काय खाल्ले पाहिजे आणि काय नाही खाल्ले पाहिजे। याबद्दल आता थोडंसं जाणून घेऊया। या आजारामध्ये काय खावे? जुन्या किंवा भाजलेल्या तांदळाचा भात, मुगाचे वरण आपल्या आहारात घेतल्यानेही आपल्याला या आजारावर बराच फरक दिसून येतो। श्रोतेहो, पुन्हा भेटूया आजीबाईचा बटवा या कार्यक्रमात। तोपर्यंत नमस्कार।

श्यामची आई परम पूज्य साने गुरुजींनी आपल्या बालपणीच्या घटना ज्या पुस्तकामध्ये लिहिल्या त्या पुस्तकाचं नाव साने गुरुजींचं घराणं म्हणजे खोताचं घराणं. साने गुरुजींच्या वडिलांचं नाव सदाशिवराव. कोकणामध्ये पालगड या गावी जन्म झाला. साने गुरुजींचं संपूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने. आईचं नाव यशू. या आईनं जे संस्कार साने गुरुजींवरती केले त्यातूनच साने गुरुजी हे घडले. गुरुजी म्हणत, पुष्कळ वेळा मनुष्याचा मोठेपणा हा त्याच्या आईबापांवर अवलंबून असतो. त्याचे पुढचे बरे वाईट जीवन आईबापांवर अवलंबून असते. त्याच्या बऱ्या वाईटाचा पाया लहानपणीच भरला जात असतो. याचा अर्थ एखादं रमणीय आणि सुंदर फूल फुललेलं असेल की ज्याचा पत्ता कोणाला लागलेला नाही. समुद्राच्या पोटात अशी गोलबंद आणि पाणीदार मोते असतील की ज्याची जगास वार्ता नाही. पृथ्वीच्या पोटात ताऱ्यांसारखे तेजस्वी हिरे असतील परंतु मानव जातीस त्याचे अद्याप दर्शन नाही. वर अनंत आकाशात असे अनंत तारे असतील की जे पल्लेदार दुर्बिणीतूनही अजून दिसले नाही. मोठेपणा याचा अर्थ जगाला माहीत असणे असा मी करीत नाही. मी निर्दोष होत आहे, हळूहळू उन्नत होत आहे. ही ज्याला जाणीव आहे तो मोठाच होत आहे. मोठा होत जाण्याची ही प्रवृत्ती व्यक्तीच्या ठिकाणी आईबापच उत्पन्न करतात. आईबापांकडून मिळालेली एक ईश्वरी देणगी होय. मायबापच कळत वा ना कळत मुलाला लहान किंवा मोठा करीत असतात. आईच्या पोटात गर्भरूपाने जीव आला त्याच्यापूर्वीच त्याच्या शिक्षणाची तयारी झालेली असते. गर्भधारणेपूर्वीच आईबापांनी आपापल्या जीवनात जे विचार केले असतील, ज्या भावना हृदयात खेळवल्या असतील, जी कर्म केली असतील, त्या सर्वातून नवबालकाच्या शिक्षणाचीच पुस्तकं तयार केली जात असतात. जगात फक्त आईबापच शिकवतात असं नाही, आजूबाजूचं जग सारी सजीव निर्जीव सृष्टी शिकवत असते. परंतु या आजूबाजूच्या सृष्टीतून काय शिकावं हे मात्र आईबापच उत्पन्न करतात. मुलांच्या शिक्षण जास्त वाटा आईबापांचा असतो आणि त्यातही आईचा अधिक. आईच्या पोटातच मुळी जीव राहिला. आईशी एकरूप होऊन जीव बाहेर पडला, जणू तिचाच होऊन बाहेर आला. बाहेर आल्यावरही आईचा सान्निध्यात बहुतेक वेळ जातो. तो आईजवळ हसतो, आईजवळ रडतो, आईजवळ खातो पितो, आईजवळ खेळतो खिदळतो झोपी जातो. आईजवळ त्याची उठबस सुरू असते. म्हणूनच खरी शिक्षणदात्री आईच होय. आई देह देते आणि मनही देते. जन्मास घालणारी तीच आणि ज्ञान देणारीही तीच. लहानपणी मुलांवर जे परिणाम होतात ते दृढतम असतात. लहानपणी मुलाचं मन रिकाम असतं. भिकाऱ्याला चार दिवसाच्या उपाशाला ज्याप्रमाणे मिळेल तो बरा वाईट घास घेण्याची धडपड करावीशी वाटते ना, त्याप्रमाणेच बालकाचं रिकाम मन जे जे आजूबाजूला असेल त्याची निवडानिवड न करता आधाशासारखं भराभर त्याचा संग्रह करीत असतं. अगदी लहान 2-4 महिन्याच्या मुलाला जर बाहेर अंगणात ठेवलं तर आजूबाजूच्या हिरव्या हिरव्या झाडामाडांचा त्याच्या शरीरावर इतका परिणाम होतो की त्याच्या मनासही रंग येतो असं बायका म्हणतात. याचा अर्थ एवढाच की लहानपणी मन फार संस्कारक्षम असतं. मातीसारखं मेणासारखं असतं. द्यावा तो आकार त्याला मिळेल. आईनं तेलकट खाल्लं तर मुलाला खोकला होईल. आईनं ऊसाचा रस आंब्याचा रस खाल्ला तर मुलाला थंडी होईल. त्याप्रमाणे आईनं मुला देखत आदळआपट केली भांडण तंटण केलं तर मुलाच्या मनास खोकला होईल. परंतु ही गोष्ट आया विसरतात. आईचं बोलणं चालणं हसणं वावरणं म्हणजे मुलाच्या मनाचं बुद्धीचं हृदयाचं दूध आहे. मुलाला दूध पाजताना आईचे डोळे मत्सरानं लाल झालेले असतील तर मुलाचे मनही रागीट होईल. अशा प्रकारे मुलाचं शिक्षण हे मातेवर पित्यावर आतिष्ठांवर कालच्या सर्व दृष्टीवर अवलंबून आहे. मुलांच्या समीप फार जपून वागावं, वातावरण स्वच्छ राखावं,
सूर्यचंद्राला माहीत असो वा नसो, त्यांच्या किरणांनी कमळं फुलतात ही गोष्ट खरी। आई बापांना आणि इतर लोकांना माहीत असो वा नसो, त्याच्या कृत्यांनी मुलाच्या जीवनकळ्या फुलत असतात हे खरं। सूर्यचंद्राच्या किरणाप्रमाणे मनुष्याचे व्यवहार, आई बापांची कृत्य स्वच्छ सतेज आणि तमोहीन असे असतील, तर मुलांची मन कमळाप्रमाणे रसपूर्ण सुगंधी रमणीय आणि पवित्र असे फुलतील। नाहीतर ती किडींनी खाल्लेली रोगड फिक्कट रंगहीन आणि पावित्र्यहीन अशी होतील। मुलांचं जीवन बिघडवणं यासारखं पाप नाही, स्वच्छ झऱ्याचं पाणी घाण करणं यासारखं पाप नाही। मुलाजवळ राहणाऱ्यांनी ही गोष्ट सदैव लक्षात ठेवायला पाहिजे। वशिष्ठ

0: जवळ वागावं, श्यामला त्याच्या भाग्यानं थोर माता मिळाली. दररोज तो आपल्या आईला मनात धन्यवाद देत असे. कधी कधी चार आश्रूंनी तिचं तर्पण करीत असे. आश्रमातील मित्र त्याची जीवनकथा पुष्कळ वेळा विचारीत, परंतु श्याम सांगत नसे. आश्रमातील इतर सारे सवंगडी आपल्या जीवनातील नानाविध भरे वाईट अनुभव परस्परांना सांगत. आपल्या सोबत्यांच्या जीवनकथा ऐकताना कधी कधी एकाएकी श्यामचे डोळे भरून येत. त्यावेळी स्वतःच्या जीवनातील तसल्याच स्मृती त्याला येत असत. श्याम, तू सर्वांचे ऐकून घेतोस, पण स्वतःच मात्र कार्य काही सांगत नाहीस, असं त्याचे मित्र पुष्कळदा त्याला म्हणत. एके दिवशी असाच आग्रह चालला होता. श्याम भरल्या आवाजानं म्हणाला, माझ्या स्वतःच्या पूर्वजीवनाची स्मृती करणं मला फार शोकदायक वाटतं, कारण गतायुष्यातील चांगल्या बरोबर वाईटही आठवतं, पुण्याबरोबर पापही आठवतं. मी माझ्या एकेका दुर्गुणाला खोल खड्डे करून गाडून टाकीत आहे. ही पिशाच पुन्हा वर उठून माझ्या मानगुटीवर बसून आहेत, म्हणून माझी ही धडपड आहे. जीवन निर्दोष किंवा निर्मळ व्हावं ही माझी तळमळ, हेच माझं ध्येय, हेच माझं स्वप्न. कशाला मागची सारी आठवण मला करायला लावता? केव्हा होईल जीवन माझ्या निर्मळ ताऱ्यापरी हुरहुर, हीच एक अंतरी. पण आम्हाला तुमच्या चांगल्या गोष्टी सांगा ना. चिंतन केल्यानं मनुष्य चांगला होत असतो असं तुम्हीच नेहमी म्हणता ना, लहान गोविंदा म्हणाला. पण आपण चांगलेच आठवले आणि ते सांगितले तर आपण निर्दोष आहोत असा अहंकारही जडायचा मग, भिका म्हणाला. श्याम गंभीर होऊन म्हणाला, मनुष्याला स्वतःचं अधपतन सांगावयास जशी लाज वाटते त्याप्रमाणे आपण कसे चढलो वा चढत आहोत हे सांगावयासही लाज वाटते. आत्मप्रौढीचा शब्दही माझ्या तोंडून बाहेर न येऊ अशी देवाला माझी प्रार्थना असते. नारायण जरा हसत म्हणाला,
1: मी निरंकारी आहे याचच एखाद्या वेळेला अहंकार व्हायचा. मी आत्मप्रौढी सांगत नाही असं म्हणण्यातच आत्मप्रौढी येऊन जायची.
0: या जगात जपावं तेवढं थोडंच, ठाई ठाई मोहक मोह आहेत, कोसळावयास कडे आहे, शक्यतोवर जपावं, यत्न करावे, प्रामाणिकपणे झटावं, आत्मवंचना करू नये. अहंकाराचं रूप फार सूक्ष्म असतं, सदैव सावध राहिलं पाहिजे. श्यामचा प्रेमळ मित्र राम म्हणाला, अरे आपण का एकमेकांना परके आहोत? तू आणि आम्ही अद्याप एकरूप नाही का झालो? आपल्या आश्रमात आता खाजगी असं काही येत नाही. जे आहे ते सर्वांच्या मालकीचं. तू आपली अनुभव संपत्ती का बरं चुरून ठेवतोस? तुझ्याजवळ वादविवाद आम्हाला करावायचा नाही. आम्हाला सांगण्यात कसली प्रौढी, कसला आहे गर्व? तुझ्या जीवनात ही सरलता, कोमलता, प्रेम, गोड हसणं, ही निरंकारिता, कोणतंही काम करण्यास लाज न वाटण्याची वृत्ती कुठून आलं? अरे सांग, मी आजाऱ्यांची शुश्रूषा करतो, तूही करतोस, पण तू आजाऱ्यांची आई होतोस, आम्हाला का नाही होत? तू आपल्या नुसत्या गोड हसण्यानं दुसऱ्याला आपलंसं करतोस, पण त्यांच्याजवळ चार चार तास बसून बोलूनही त्यांचं मन आम्हाला ओढून का नाही घेतायत? सांग ना, ही जादू कुठून पैदा केलीस? अरे सांग, तुझ्या जीवनात हा सुगंध कोणी मिसळला? ही कस्तुरी कोणी उतली? श्याम, वराडातील एक दंतकथा तुला माहितीये का? एकदा वराडात एका श्रीमंत व्यापाऱ्याचं टोलेजंग घर बांधलं जात होत. त्यावेळेस ना एक नेपाळी कस्तुरी विका तिथं कस्तुरी विकावायला आला. श्रीमंत व्यापाऱ्यानं त्या कस्तुरी विक्याला भाव विचारला. तो कस्तुरी विक्या तिरस्कारानं म्हणाला,
2: तुम्ही दक्षिणेतले गरीब लोक, तुम्ही काय घेणार कस्तुरी? पुण्याला जाऊन काही खपली तर पाहायचे.
0: त्या श्रीमंत व्यापाऱ्याला राग आला. तो म्हणाला,
3: तुझी सारी कस्तुरी मोज त्या मातीच्या गाऱ्यात मिसळून देतो. कस्तुरीच्या भिंती तुझ्या तरी जाऊन सांग.
0: त्या व्यापाऱ्यानं सारी कस्तुरी गाऱ्यात मिसळून दिली. वराडातील त्या घराच्या भिंतींना अजूनही कस्तुरीचा वास येतो असं सांगतो. श्याम, तुझ्या जीवनाच्या भिंती जेव्हा बांधल्या जात होत्या त्यावेळेस कुणीरी कस्तुरी होती. आमच्या जीवनाला

0: हा गंध तुझ्या जीवनाला हा वास कुठून आला? हा रंग कुणी दिला सांग? श्यामचंद्र आता रागेने तो गंभीरपणे आणि विवराने म्हणाला,
1: माझ्या आईचं हे देणं कड्यांना, माझ्या जे काही ते माझ्या आईचं, तिनं मला सारं काही दिलं, प्रेमळ गावाया गाईगुरांवर फुलापाखरांवर झाडामाडांवर प्रेम करायला तिनंच मला शिकवलं, अत्यंत कष्ट होत असतानाही तोंडातून ब्र न काढता शक्यतो आपलं काम उत्कृष्टपणे करीत राहणं हे मला तिनंच शिकवलं, कोंड्याचा मांडा करून कसा खावा आणि दारिद्र्यातही स्वत्व आणि सत्व न गमवता कसं राहावं हे तिनंच मला शिकवलं, आईनं जे शिकवलं त्याचा परार्धाशही माझ्या जीवनाला प्रगट करता आला नाही, अजून माझ्या मनोभूमीत बीज फुगत आहे, त्यातून भरदार जोमदार अंकुर केव्हा बाहेर येईल माझ्या आईनंच जीवनात अत्तर ओतलं, मी मनात म्हणत असतो, मदनतरंगी करुणी निवास सुवास देई मम जीवनास, तीच वास देणारी रंग देणारी मी खरोखरच कोणी नाही, सारं काही त्या थोर माऊलीचं, सारी माझी आई आई आई, असं म्हणता म्हणता श्यामला गहिवरून आला, त्याच्या डोळ्यातून घळाघळा अश्रुधारा गळू लागल्या, भावनांनी त्याचे ओठ त्याचे हात हाताची बोट थरथरली, थोडा वेळ शांत होत, ताऱ्यांची थोर शांती तिथं पसरली होती, घरांना माझं काही सांगण्यासारखं नाही पण आईचं गुणगान करून हे ओठ पवित्र करील, आईच्या आठवतील त्या त्या गोष्टी सांगेन, तिच्या स्मृती आळवीन, रोज एक एक प्रसंग मी सांगत जाईल, चालेल? हा हो हो चालेल, सारे जण म्हणाले, राम म्हणाले, मागितला एक डोळा आणि देवाने दिले दोन, यावर गोविंदा म्हणाला, रोजच सुधारस प्यायला मिळणार, रोजच पावर गंगेत डुंबायला मिळणार।

श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आजच्या शुभ दिन आयोरेमध्ये मी आर जे शुभांगी आपलं स्वागत करते. आज 13 ऑक्टोबर हा दिवस सुरक्षितता आणि आरोग्याच्या दृष्टीनं गांभीर्यानं पाहिला जातो. आंतरराष्ट्रीय आपत्ती जोखीम निवारण दिन, नैसर्गिक आपत्तींचा धोका कमी करण्यासाठी आणि संकटाच्या वेळी सुरक्षिततेची पूर्वतयारी ठेवण्यासाठी संयुक्त राष्ट्रांतर्फे दरवर्षी 13 ऑक्टोबर हा दिवस पाळला जातो. पूर, भूकंप किंवा वादळ यासारख्या संकटांवर मानवाचा ताबा नसला तरी वेळीच केलेली तयारी आणि सतर्कता लाखो लोकांचे प्राण वाचवू शकते, हा संदेश हा दिवस देतो. जागतिक थ्रोम्बोसिस दिन, रक्ताच्या गुठळ्या म्हणजे ब्लड क्लॉट्स होण्याच्या विकारांविषयी जनजागृती करण्यासाठी हा दिवस पाळला जातो. दीर्घकाळ एकाच जागी न हलता बसून राहिल्याने हा धोका वाढतो. त्यामुळे नियमित हालचाल, पुरेसं पाणी आणि सक्रिय जीवनशैली अंगीकारण्याचं आवाहन वैद्यकीय जगतातून आज केलं जातं. आजचा दिवस भारतीय चित्रपट सृष्टीतील एकाच कुटुंबातील दोन महान भावांच्या जन्माचा आणि निधनाचा एक अत्यंत भावुक संगम आहे. अशोक कुमार म्हणजेच दादामुनी, भारतीय चित्रपट सृष्टीचा पाया रचणारे पहिले नैसर्गिक महानायक, दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते ज्येष्ठ अभिनेते अशोक कुमार म्हणजेच दादामुनी यांची आज 115वी जयंती. अछूत कन्या, किस्मत, ज्वेल थीप, आशीर्वाद यासारख्या चित्रपटातून त्यांनी अभिनयाची व्याख्याच बदलली. दूरदर्शनच्या पहिल्या हम लोग मालिकेचे सूत्रसंचालन करून त्यांनी संपूर्ण देशाला मंत्रमुग्ध केलं होतं. अमर गायक किशोर कुमार, ज्यांच्या आवाजाशिवाय भारतीय सिनेसंगीत पूर्ण होऊ शकत नाही ते अवलिया. हरहुन्नरी कलाकार किशोर कुमार म्हणजेच आपले किशोरदा यांचा आज 39वा स्मृती दिन. नियतीचा अजब खेळ पाहना, ज्या मोठ्या भावाने म्हणजे दादामुनी यांनी त्यांना मुंबईत आणलं त्याच अशोक कुमार यांच्या 76व्या वाढदिवशी म्हणजेच 13 ऑक्टोबर 1987 रोजी किशोरदांनी या जगाचा निरोप घेतला. आपल्या अलौकिक स्वरांनी आजही कोट्यवधी हृदयांवर राज्य करणारे किशोरदा अमर आहेत. आजचा मनभावन सुविचार, संकट कधी सांगून येत नाही पण जर मनाची पूर्वतयारी, संयम आणि स्वतःवर अढळ विश्वास असेल तर माणूस कोणत्याही वादळातून सुरक्षितपणे बाहेर पडू शकतो. लोक काय म्हणतील याची विनाकारण चिंता करत बसण्यापेक्षा स्वतःच्या अंतर्मनाचा खरा आवाज ओळखा आणि प्रत्येक क्षणात किशोरदांसारखे आनंदाचे सूर शोधायला शिका. आणि आजची बोधकथा, मध्य प्रदेशातील खंडवा इथून आभास कुमार गांगुली नावाचा एक अल्लड तरुण मुंबईत आला. मोठे बंधू अशोक कुमार तेव्हा सिनेसृष्टीचे सर्वात मोठे स्टार होते. दादामुनींची इच्छा होती की धाकट्या भावानेही हिरो व्हावं, पण त्या तरुणाला अभिनयात शून्य रस होता. त्याला फक्त गायचं होतं. सुरुवातीला तो दिग्गज गायक KL सैगल यांची हुबेहूब नकल करून गाण्याचा प्रयत्न करायचा. एकदा एका स्टुडिओमध्ये तो सैगल यांच्या शैलीत गात होता. अशोक कुमार यांनी त्याला एकांतात बोलवलं आणि प्रेमाने पाठीवर हात ठेवून म्हणाले, आभास तू उत्तम नक्कल करतोस यात शंकाच नाही, पण जगात आधीच एक KL सैगल आहे. लोकांना दुसरा सैगल नकोय, लोकांना तू हवा आहेस. तू जेव्हा स्वतःचा खरा आवाज शोधशील तेव्हाच इतिहास घडवशील. त्या शब्दांनी त्या तरुणाचे डोळे उघडले. त्याने नक्कल करणं सोडून दिलं. कोणतेही रीतसर शास्त्रीय शिक्षण नसताना त्याने पाश्चात्य यॉडलिंगचा स्वतः सराव केला. स्वतःच्या आवाजात निसर्गाचा खळाळता झरा ओतला आणि स्वतःची अशी स्वतंत्र शैली निर्माण केली ज्याने भारतीय संगीताचा सुवर्णकाळ लिहिला. तो तरुण म्हणजेच आपले लाडके किशोर कुमार. तात्पर्य हेच, दुसऱ्याची सावली बनून कधीही मोठं होता येत नाही. स्वतःच्या मूळ रूपावर विश्वास ठेवा आणि स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा. तेव्हा श्रोते हो, आज 13 ऑक्टोबरचा हा मंगळवार आपल्याला जगण्याचे दोन साधे नियम शिकवतो. पहिला म्हणजे आजचा संकल्प म्हणजे
आपत्ती जोखीम निवारण दिनानिमित्त आज आपल्या घराची आणि वाहनांची सुरक्षितता तपासा. सिलेंडरचा रेग्युलेटर, घरातील विजेची वायरिंग सुरक्षित आहे ना याची खात्री करा आणि दुचाकी चालवताना हेल्मेट नक्की वापरा, कारण सतर्कता हाच खरा बचाव आहे. आणि दुसरा म्हणजे आजच्या दिवशी कसलाही संकोच न बाळगता किशोरदांचं एखादं आवडतं गाणं मनमोकळ्या आवाजात गुणगुणा, कामाचा ताण हलका करा आणि दिलखुलास पणे हसा. खरी शुभता कोणत्याही नक्षत्रात नसते, ती आपल्या जागरूकतेमध्ये आणि निर्मळ सुरांमध्ये असते. जोपर्यंत तुमचे विचार सकारात्मक आहेत तोपर्यंत ईश्वराने दिलेला प्रत्येक दिवस शुभच असतो. चला तर मग आजच्या शुभदिन आयोरेमध्ये इथंच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत मी आरजे शुभांगी आपली रजा घेते. नमस्कार.

ಶ್ರೀರಾಮ ಸಮರ್ಥ. ನಿಷ್ಠಾ ಬಲವತ್ತರ ಸವಿ. पोथीची समाप्ती झाली म्हणजे ऐकण्याचे संपून कृतीत उतरवण्याची वेळ आली असे समजावे. पोथी ऐकण्याचा मोबदला पुराणिकाला पैका दिल्याने मिळत नाही, तो असा असावा की दोघांचेही कल्याण होईल. भगवत भक्ती करणे हा खरा मोबदला आहे. जगात अशा कितीतरी गोष्टी आहेत की त्यांचे ज्ञान आम्हाला होत नाही, पण म्हणून आपण काही त्या खोट्या नाही मानत. आपण आपल्या तुटपुंज्या ज्ञानाचाही अभिमान धरतो, हे चुकते आपले. भगवंताने ज्ञान दिले आणि आम्ही त्याचा अभिमान धरू लागलो तर हातात तलवार दिल्यावर शत्रूचे शिर कापण्याऐवजी आपलीच मान तोडल्यासारखे झाले. ज्या विद्येने स्वतःचे हित कळत नाही ती विद्या नसून अविद्याच होय. जे खरे नाही ते खरे आहे असे वाटणे हे अज्ञान होय. अविद्या आणि अज्ञान दोन्ही सारखेच. परमात्म्याच्या स्वरूपाविषयी आपण संशय घेतो हे आपले अज्ञानच होय. देव आपल्याला आणि आपल्या कृतीला पाहतो ही जाणीव असणे म्हणजेच ज्ञान होय. प्रत्येकाला त्याची गरज भागेल एवढे भगवंत देतच असतो, म्हणून आहे त्यात समाधान ठेवावे. ज्याचे समाधान भगवंतावर अवलंबून आहे त्याचे समाधान कोणत्याही परिस्थितीत टिकेल. आपली निष्ठा अशी बलवत्तर असावी की तिच्यामुळे आपले समाधान राहील. हरिश्चंद्र, प्रल्हाद वगैरे मोठ्या मोठ्यांचा किती छळ झाला, पण त्यांची निष्ठा अति बलवत्तर असल्याने ते त्या छळातून सुखरूप पार पडले. परिस्थिती सारखी बदलत असते, म्हणून जे फळ आपण आज मागतो ते बदललेल्या परिस्थितीत सुखाचे होईलच याची खात्री नाही, म्हणून जे फळ मिळेल त्यात समाधान मानावे. गीतेत असे सांगितले की सर्व धर्म सोडावेत पण भगवंताला शरण जावे, पण ते न करता आपण विषयाला शरण जातो त्याला काय करावे. अर्जुनाने भगवंताला आपल्या बाजूला घेतले आणि त्यामुळे पांडवांचे जे समाधान टिकले ते काही कौरवांचे टिकले नाही. पांडवांनी देहाने वनवास सोसला, पण मनाने त्यांनी भगवंताला भजल्यामुळे वनवासातही ते समाधानात राहिले. भगवंताच्या इच्छेने सर्व होते आणि सर्व तोच करतो अशी भावना ठेवणे यासारखे समाधान नाही. आनंद कृतीत आहे, फळाच्या आशेत नाही. नामस्मरण ही कृती केली तर शाश्वत आनंद आणि समाधान आपल्याला मिळाल्या वाचून राहणार नाही. जे घडते ते भगवंताच्या इच्छेने घडते अशा खऱ्या भावनेने एक वर्षभर जो राहील त्याला समाधान हे काय आहे हे खात्रीने कळेल. आजचे बोधवचन. नाम घेताना देवाला सांगावे, प्रपंचातले काही मला देऊ नकोस, मला तुझे प्रेम दे. जानकी जीवन स्मरण.

0: अमरत्व।
1: आत्मा ही काही भौतिक शक्ती नव्हे, मानसशक्ती किंवा विचारशक्तीही नव्हे, तो मानसशक्तीचा किंवा विचारशक्तीचा निर्माता आहे। स्वतःच काही मानस किंवा विचारशक्ती नव्हे, तो देह घडवणारा आहे, स्वतःच काही देह नाही। कशावरून? उघडच आहे की देह कधी आत्मा असू शकत नाही। का नाही? कारण देह जड आहे, तो चैतन्यवान नाही। मेलेल्या माणसाचं कलेवर किंवा कसायाच्या दुकानातला मासाचा तुकडा कधी चैतन्यवान असतो का? यावर प्रश्न विचारला जाईल, चैतन्य म्हणजे काय? त्याला उत्तर असं की चैतन्य म्हणजे प्रतिक्रिया शक्ती। आता आपण यात अंमळ खोल जाऊया। ही समोर एक सुरई आहे, ती मी पाहतो। आता मी पाहतो म्हणजे खरोखर काय घडतं? त्या सुरईपासूनचे काही प्रकाश किरण माझ्या डोळ्यामध्ये शिरतात, त्या किरणांनी माझ्या बुबुळांमागच्या पडद्यावर एक चित्र पडतं। ते चित्र नेऊन माझ्या मेंदूला सादर करण्यात येतं, पण अजूनही सुरई पाहणं ही क्रिया झाली नाही। शरीरक्रियाशास्त्रज्ञ ज्यांना संवेदनावाहक ज्ञानतंतू म्हणतात, ते ज्ञानतंतू तो ठसा आत मेंदूपर्यंत घेऊन जात असतात, पण अजूनही पाहण्याची प्रतिक्रिया घडत नाही। मेंदूमधील मज्जा केंद्र तो ठसा मनात सादर करतं, मन प्रतिक्रिया करतं, आणि अशी ही प्रतिक्रिया होता क्षणीच ती सुरई माझ्या मनापुढे लखकन चमकते, म्हणजे ती माझ्या मनाला गम्य होते, म्हणजेच मला ती दिसते। यापेक्षाही एक अगदी आपल्या नेहमीच्या परिचयाचं उदाहरण घ्या, म्हणजे ही गोष्ट अधिक चांगल्या पद्धतीने समजेल। समजा की तुम्ही खूप एकाग्रपणे माझं भाषण ऐकत आहात आणि एक डास तुमच्या नाकाच्या शेंड्यावर बसला असून फक्त डासच देऊ शकतात अशी ती गोड सुखसंवेदना तो तुम्हाला देतो आहे, पण तुम्ही माझं बोलणं ऐकण्यात इतकं तल्लीन झालेला आहात की तुम्हाला त्या डासोबांचं ते चावणं मुळी जाणवतच नाही। पण म्हणजे खरोखर काय बरं घडतं? तो डास तुमच्या कातडीला एके ठिकाणी चावला, तिथे कित्येक ज्ञानतंतू अर्थातच आहेत। त्या ज्ञानतंतूंनी ती विशिष्ट संवेदना मेंदूपर्यंत नेऊन पोहोचवली, मेंदूवर तिचा ठसाही पडला, पण तुमचं मन दुसरीकडे म्हणजे माझं बोलणं ऐकण्यात गुंतलेलं असल्यामुळे त्यांनी प्रतिक्रिया केली नाही आणि म्हणून तुम्हाला त्या डासाचं चावणं जाणवलं नाही। नवा ठसा आत आला, पण मनानं जर प्रतिक्रिया केली नाही तर आपल्याला त्याचा बोध व्हायचा नाही, पण मनाने प्रतिक्रिया करताच आपल्याला त्या ठशाचा बोध होतो, म्हणजेच आपण पाहतो, आपण ऐकतो, आपण अनुभवतो वगैरे। मनाची ही प्रतिक्रिया घडताच सांख्यांच्या शब्दात म्हणायचं झालं म्हणजे मेंदूपर्यंत आलेला तो ठसा उजळून ज्ञानाचं स्फुरण होतं। या एकूण प्रक्रियेमध्ये आपण बघितलं की हा ज्ञानाचा प्रकाश शरीर देऊ शकत नाही, कारण आपण पाहिलं की मनाचं त्या ठशाकडे लक्ष नसेल तर आपल्याला त्याचा बोध होऊ शकत नाही। अशा काही घटना ऐकण्यात येतात की जी भाषा एक व्यक्ती कधीच शिकली नाही ती भाषा काही विशिष्ट अवस्थेत ती व्यक्ती बोलताना आढळलेली आहे। या बाबतीत पुढे चौकशी करता असं निदर्शनाला आलं की तो माणूस आपल्या लहानपणीच ती भाषा बोलणाऱ्या लोकांच्या मध्ये राहिला होता आणि साहजिकच ते ठसे किंवा संस्कार त्याच्या मेंदूंवर राहून गेले होते। ते सगळे संस्कार तिथे साठवले गेले, काहीतरी कारण घडून पुढे मनाने त्यांच्यावर प्रतिक्रिया केली, तात्काळ ते जुने संचित संस्कार उजळून ज्ञानाचं स्फुरण झालं आणि तो मनुष्य ती भाषा बोलू शकला। पण यावरूनही परत हेच दिसून येतं की या साऱ्यासाठी नुसतं मन पुरेसं नाही। मन स्वतःच आणखी कोणाच्या तरी हातातील यंत्र किंवा साधन किंवा उपकरण आहे। या घटनेत त्या माणसाच्या बाबतीत असं घडलं की त्याच्या लहानपणी ती भाषा त्याच्या मनात सामावलेली होती, पण तो मात्र हे जाणत नव्हता। पण अखेर अशी एक वेळ आली की त्याला तिची जाणीव झाली। यावरून हे सिद्ध होतं की मनाखेरीज आणखी कोणीतरी आहे। त्या माणसाच्या लहानपणी त्याच्या मनातील त्या कोणीतरी त्या शक्तीचा उपयोग केला नाही, पण तो मोठा होताच त्या अंतस्थ कुणीतरीनी संधी साधून त्या शक्तीचा वापर केला। सारांश, प्रथम आहे शरीर, द्वितीय आहे मन किंवा विचारांचं साधन, आणि तृतीय आहे त्या मनापलीकडे असलेला आत्मा।

0: शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हर्ट टच.
1: नवदुर्गा विशेष कर्तृत्ववान महिलांच्या मुलाखतींवर आधारित कार्यक्रम नवदुर्गा.
2: श्रोते हो नमस्कार, आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, आरजे शुभांगी सोबत. श्रोते हो, आजच्या नवदुर्गा 2026 मध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मी आहे आरजे शुभांगी. नवरात्र म्हणजे शक्तीचा उत्सव, कर्तृत्वाचा सन्मान आणि स्त्रीच्या असीम सामर्थ्याचा जागर. सुंदर दिसणं ही एक कला आहे, पण स्वतःच्या व्यक्तिमत्वातून इतरांना प्रेरणा देणं ही एक खरी सुंदरता म्हणायला हवं. खरं तर आज आपल्या नवदुर्गा 2026 मध्ये आपल्यासोबत आहेत एक अशा व्यक्तिमत्व ज्या वैद्यकीय क्षेत्रात त्वचेच्या आरोग्याची काळजी घेतात आणि त्याचबरोबर सौंदर्य, आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्वाचा सुंदर संगम सुद्धा घडवत असतात. प्रसिद्ध डर्मेटॉलॉजिस्ट डॉक्टर मिहिका रोहन घुगे मॅम आपल्यासोबत आहेत. तसंच मिस इंडिया एम्प्रेस ऑफ द नेशन 2026 या स्पर्धेतील त्यांच्या यशस्वी प्रवासामुळे त्यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. डॉक्टर म्हणून रुग्णांची काळजी घेणं आणि एका राष्ट्रीय व्यासपीठावर स्वतःचं व्यक्तिमत्व सादर करणं या दोनही भूमिका समर्थपणे निभावणाऱ्या डॉक्टर मिहिका घुगे यांच्याशी आज आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या जीवन प्रवासातील काही खास पैलू. मॅडम, आपलं स्वागत आहे रेडिओ मनभावनच्या स्टुडिओमध्ये.
3: थँक्यू सो मच रेडिओ मनभावनला आणि आरजे शुभांगीला मला इथे इन्व्हाइट करण्यासाठी या खास सिरीज साठी.
2: थँक्यू सो मच मॅम फॉर स्पेंडिंग युअर व्हॅल्युएबल टाइम हियर. तर मॅम, मला सुरुवातीला सांगा ना, सर्वप्रथम आपल्या प्रवासाची जी सुरुवात आहे ती जाणून घ्यायला नक्कीच आवडेल, म्हणजे तुमचं बालपणापासून आपण सुरुवात करूया. बालपण कुठलं आणि मग हा प्रवास कसा सुरू झाला?
3: अच्छा, माझा बालपण म्हणजे मी सगळ्या खूप जागी शिफ्ट ट्रान्सफर झालेली आहे. सिन्स माझे वडील पण ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर होते, IAS होते ते पण.
2: अरे वा,
3: तर मी पण कॉन्स्टंट ट्रान्सफर मधूनच मी आता इथे आहे. आणि आता त्याच्यासोबत मी माझ्या घरामध्ये कोणी डॉक्टर नाही आहे. तर विथ दॅट आय डोंट नो, बट समहाव ग्रोईंग अप मला जाणवलं की एक इम्पॅक्ट असतो हिलिंगचा, त्या इम्पॅक्ट ऑफ हिलिंग आणि माझं एक ते त्याच्या टुवर्ड्स माझं बेंडिंग झालं की मला MBBS करायचं आहे, मला डॉक्टर बनायचं आहे. म्हणून मी ह्या प्रवासात आली आणि मग त्याच्यानंतर मला वाटलं की आय कॅन गो अँड हील पीपल आणि त्यांचा कॉन्फिडन्स वाढू शकते, तर मी डर्मॅटोलॉजी मध्ये गेली.
2: मस्तच मस्तच. या वैद्यकीय क्षेत्रात करिअर करताना सौंदर्य स्पर्धेच्या व्यासपीठापर्यंत आपण पोहोचलात, तर तो प्रवास कसा होता त्याबद्दल सांगा ना.
3: आता त्या कॉन्टेस्टचं असं आहे की ते मी एकदमच अचानक फॉर्म फिल केला, असं माझं काही ठरलेलं नव्हतं. आणि जस्ट टू टेल यू ऑल, मला एक 15 मंथ्सचा बेबी बॉय आहे. सो आय वॉज अ फ्रेशली पोस्टपार्टम मदर, तर आय थॉट की लेट्स डू समथिंग डिफरंट, लेट्स स्टेप आउट. म्हणून मग मी त्याच्यामध्ये फॉर्म फिल केला. फॉर्म फिल केला, माझं सिलेक्शन झालं. तर द कंटेस्ट इज मिसेस इंडिया एम्प्रेस ऑफ द नेशन आणि त्यांचे दोन्ही जे आहेत मॅम, दिव्यांजना मॅम आणि काल सर, त्यांनी खूप प्रोत्साहन केलं की यू कॅन डू इट. म्हणून मी अजून ते समर गेले आणि मग मी जिंकून आले. पण त्यात मला सांगायचं होतं की आय वॉन्टेड टू डू दिस समथिंग डिफरंट, बिकॉज एक पोस्टपार्टम मदर झाल्यानंतर मला कुठेतरी वाटत होतं की आय कॅन स्टेप आउट ऑफ द बॉक्स. म्हणून मग मी त्याच्यामध्ये फॉर्म फिल करून गेले आणि जिंकूनही आले.
2: क्या बात है, सर्वप्रथम अभिनंदन तुमचं, खूप छान तुम्ही जिंकून आलेला आहात. पण मग एक डॉक्टर म्हणून आणि पुन्हा सौंदर्य स्पर्धेतलं तुमचं व्यक्तिमत्व या दोन्ही भूमिका साकारत असताना असं वेगळे पण काय जाणवलं तुम्हाला?
3: एक बटरफ्लायचं कसं मेटामॉर्फिसिस होतं, राईट, फ्रॉम द स्टार्टिंग स्टेज टू ब्युटिफुली फ्लाइंग अराउंड. तसं ते माझ्यासाठी ते तसंच होतं, फ्रॉम बीन अ व्हाईट कोट डॉक्टर विथ स्टेथोस्कोप टू गोईंग ऑन द स्टेज विथ अ क्राऊन. ते माझ्यासाठी खूप डिफरंट फिलिंग होतं आणि स्टेपिंग इन टू मदरहूड ऑल्सो. सो विथ दॅट माझं स्वतःच एक ट्रान्सफॉर्मेटिव्ह जर्नी मी पाहिलं.
2: बरोबर.
3: आणि आय थिंक सगळ्यांनी हा जर्नी थ्रू गेलं पाहिजे. वी शुड स्टेप आउट ऑफ अवर कम्फर्ट झोन.
2: बरोबर. आता आपण मॅडम वेगळ्या विषयावर बोलूया की सौंदर्य म्हणजे नेमकं काय, म्हणजे नितळ त्वचा, सुंदर असणं, सुंदर चेहरा की स्वतःमधला आत्मविश्वास, काय जास्त महत्वाचं वाटतं?
3: हे बघा, सौंदर्य म्हणजे स्वतःमधला आत्मविश्वास.
2: एक्झॅक्टली.
3: म्हणजे हे आउटर आपली जी स्किन आहे, हेल्दी स्किन आहे किंवा काही कंडिशन्स असले, पण जे आपलं आतलं स्ट्रेंथ आहे, इनर विजडम आणि जो आपण आत्मविश्वास म्हणतो, ते खूप इम्पॉर्टंट. स्किन कंडिशन्स येतात, मॅनेजेबल आहे, ट्रीटेबल आहेत, पण आपलं जे इनर सेल्फ आहे, रिफ्लेक्शन, आपली पॉझिटिव्हिटी, आपली ऑनेस्टी, हे आपण लांब पर्यंत घेऊन जातो, तर ते इम्पॉर्टंट आहे. बट विथ दॅट आय वुड ऑल्सो टेल की सगळ्यांनी आपल्या सौंदर्याकडे पण काळजी घ्यावी.
4: नक्कीच नक्कीच. पण या सौंदर्य स्पर्धांमुळे सौंदर्याविषयी अनेक स्पर्धा निर्माण झाल्यात आणि नॅचरल सौंदर्य कुठेतरी हरवत चाललंय असं मला वाटतं, तर त्यावेळी महिलांनी कशी काळजी घेतली पाहिजे?
3: ओके, आता आपण डेली सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण खूप कामात असतो आणि आपण बिझी असतो, आपण आपले सगळ्यांचे सगळं वेगळं आपली लाईफ स्टाईल आहे, पण त्यामध्ये एक सिम्पल आणि नॉन कॉम्प्लिकेटेड आपण एक फॉर्म्युला घेतला की आपण क्लेन्झिंग करायचं, टोनिंग, मॉइश्चरायझिंग आणि सनस्क्रीन इज व्हेरी कंपल्सरी. तर ते केलं तर आय थिंक हे मिनिमम आहे, 10 मिनिटं तुम्ही काढू शकता सकाळ संध्याकाळ.
4: एक्झॅक्टली, बरोबर.
3: ते काढायचे प्लीज, मी सगळ्यांना रिक्वेस्ट करते की ते काढा आणि आपण आपली स्किनची काळजी घ्या.
4: पण सोशल मीडियाच्या बाबतीत बोलायचं झालं, बऱ्याचदा आपल्याला भूल पाडणारे प्रॉडक्ट्स दाखवले जातात, तर योग्य कसे निवडावे त्याच्याबद्दल गाईड करा.
3: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि प्रत्येक वेळेस असं नाही की सोशल अवेअरनेस क्रिएट होते, ते कधी कधी फेक किंवा स्कॅमिंग इन्फॉर्मेशन पण असते. सो त्यात तुम्ही प्लीज एक रिसोर्सफुल आणि एक जे व्हेरीफाईड डॉक्टर्स आहेत किंवा इन्फ्लुएन्सर्स आहेत, प्लीज त्यांच्याकडनंच तुम्ही माहिती घ्या. आणि सोशल मीडियाचं असं आहे की ते रिअल आहे, ऍट द एंड ऑफ द डे इट्स नॉट रिअल, देर आर रिअल डॉक्टर्स सिटिंग. सो प्लीज तुम्ही त्यांच्याकडनं जाऊन इन्फॉर्मेशन घ्या किंवा ट्रीटमेंट घ्या, असं माझं मन.
4: बरोबर बरोबर. मैत्रिणींनो, ज्या मैत्रिणी आपल्याला ऐकत आहेत त्यांच्यासाठी अनमोल असा संदेश मॅमने दिलाय की डॉक्टरांच्या योग्य सल्ल्यानेच तुम्ही सौंदर्योपचार जर घेतले तर नक्कीच तुमच्या सौंदर्यात भर पडू शकते. खूप छान मेसेज. पण मला सांगा ना मॅडम, ब्युटी विथ कॉन्फिडन्स आणि ब्युटी विथ पर्पज यापैकी तुम्ही कशाला प्राधान्य देता?
3: आय थिंक ब्युटी विथ पर्पज. आय फील वी ऑल आर हिअर ऑन दिस अर्थ फॉर अ पर्पज.
4: येस,
3: वी हॅव आर ब्युटी. आर ब्युटी ती इनर सेल्फ असली पाहिजे, रेडियंट असली पाहिजे, पण एक पर्पजही असला पाहिजे त्याच्या मागे, त्याच्याने त्याचं अजून महत्वता वाढतं.
4: क्या बात आहे. मॅम, सौंदर्य स्पर्धेबद्दल बोलूया, कसा अनुभव होता आणि काय काय तुम्हाला कुठले कुठले क्षण जवळचे वाटले त्या ठिकाणी?
3: अच्छा, सौंदर्य स्पर्धा माझं 3 दिवसाचं होतं. त्यात माझे म्हणजे माझं लहान पिल्लू पण माझ्यासोबत आलं होतं, तर ते मॅनेज करत आणि त्या स्टेजवरती जाणं आफ्टर इन पोस्टपार्टम आणि आफ्टर गेटिंग बॅक ऑन अ स्टेज खूप डिफरंट होतं माझ्यासाठी. माझ्यासाठी एक ट्रान्सफॉर्मेटिव्ह ती 3 दिवसाची जर्नी होती. माझं कॉन्फिडेन्स किंवा माझ्या स्वतःला तो एक चॅलेंज होता की मी माझं कम्फर्ट झोन ब्रेक करून हे करू शकते, मी स्वतःचं कॉन्फिडन्स रिबिल्ड करू शकते आणि मी माझं पॅशन टुवर्ड्स ऍज अ डॉक्टर मी फॉलो करतेच, ऑफकोर्स ऍज अ मदर पण करते मी, पण हे दुसरं जे आपण म्हणतो आउट ऑफ द बॉक्स आपण जे म्हणतो ते पॅशन मी फॉलो केलं, मला ह्याची खूप खूप म्हणजे आनंद होतं.
4: आणि तयारी कशी करून घेतली मग या सगळ्याची तुम्ही? कारण सगळं घरचं शेड्यूल, बेबी आहे, जबाबदाऱ्या असतात भरपूर, तर ते कसं मॅनेज केलं?
3: सगळं ऑन टाइम केलं मॅम.
4: अरे बाबा, क्या बात आहे. मग
3: मॅनेज केलं,
4: रिअली हॅट्स ऑफ. आणि यामध्ये सरांचा म्हणजे आपल्या जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मिस्टर रोहन घुगे सर यांचा सपोर्ट कसा मिळाला?
3: सरांबद्दल कितीही बोललं तरी कमी आहे मॅम. सर म्हणजे सिन्स इज कलेक्टर हिअर, तुम्हाला माहिती आहे काम खूप आणि बाकी सगळ्या जबाबदाऱ्या खूप, पण आय वुड लाईक टू टेल एव्हरीबडी विथ दॅट ऍज अ फादर आणि ऍज अ हजबंड सर कुठेही कमी नाही, नंबर 1 आमच्यासाठी. आणि त्यात माझं असं मानणं आहे की एक खूप चांगला साथीदार असणं खूप गरजेचं आहे.
4: एक दुजे केलेच म्हणायला,
3: तर माझ्यासाठी ते खरं ठरलं आणि मी लकी ठरली. सर माझ्यासाठी एक माझे ग्रेटर सपोर्टर आहेत आणि ग्रेटेस्ट क्रिटिक पण आहेत ऑफकोर्स, आणि म्हणजे आम्ही ही इज अन इंजिनियर, आय एम अ डॉक्टर, आम्ही दोघं दोन वेगळ्या फील्ड मधनं येतो, पण जे आम्ही दोघं एकमेकांकडनं शिकतो ते खरंच खूप महत्वाचं आणि खूप म्हणजे चांगलं आहे. सर यांच्या सपोर्ट शिवाय माझं हे होऊ शकलं नसतं, ते मला नेहमी म्हणतात यू कॅन डू इट, मोटिवेशन
4: खरं खूप महत्वाचं
3: आहे. आणि काय घराच्या जबाबदाऱ्या म्हटल्या बाकी सगळ्या जबाबदाऱ्या नंतर असं एक जोडीदार असणं जो म्हणेल यू कॅन डू इट गो फॉर इट हे खूप महत्वाचं आहे. अँड आय गॉट लकी.
4: कॉंग्रॅट्स टू यू. खरंच मोटिवेशन मिळालं की आपण ग्रो करतो आणि ग्रो केल्यानंतर सक्सेस हे आपोआप आपल्या पायाशी येतं असं म्हणत असतात. खूप छान. तर आपण सध्या नवरात्रोत्सव साजरा करतोय आणि आजचा दिवस आहे म्हणजे आजचा कलर आहे रेड लाल. तर या लाल रंगाचं महत्व आपण काय सांगाल?
3: रेड कलर इज फिअर फिअर्सफुलनेस.
4: येस.
3: आणि रेड कलर इज द कलर ऑफ मा दुर्गा आपण म्हणतो.
4: बरोबर. शक्तीची
3: उपासना आपण करतो. तर माझं तेच आहे की आपल्या सगळ्यांमध्ये एक मा दुर्गा आहे. प्लीज आपण सगळ्यांनी ती मा दुर्गा फाइंड करावं. आपण ज्या ज्या ज्या प्रकारे मल्टी फॅसेटले आपण सगळीकडे
4: बरोबर
3: सगळे काम करतो. प्लीज सगळ्यांना यू ऑल आर मा दुर्गाज.
4: येस येस ऑफकोर्स. पण बऱ्याचदा असं होतं काही महिला ज्या आहेत बाहेर पडायला घाबरतात किंवा स्वतःमधलं टॅलेंट ओळखू शकत नाही, बाहेर पडत नाही आणि स्वतःच्या कामाच्या व्यस्ततेतून स्वतःला वेळ देऊ शकत नाही. तर अशा महिलांना तुम्ही काय सांगाल?
3: माय ओनली वन सिम्पल रिक्वेस्ट की ऑफकोर्स सगळ्यांना घराच्या जबाबदाऱ्या स्वतःचं सगळं असतं, पण स्वतःला पण प्रायोरिटी नंबर वन वर ठेवा आणि स्वतःच्या हेल्थची काळजी घ्या.
4: बरोबर.
3: ही माझी एक रिक्वेस्ट आहे सगळ्यांना.
4: क्या बात आहे. तुमचं आधीचं लाईफ आणि लग्नानंतर लाइफ यामध्ये काय डिफरन्स जाणवतोय तुम्हाला?
3: आय थिंक आधीचं लाईफ तर खूपच वेगळं. कॉलेज लाईफ आणि पूर्ण टाइम हॉस्पिटलमध्ये हे ते कामं सगळे असं वेगळे. पण आता आय एम ऍक्च्युली लिव्हिंग व्हॉट आय वुड हॅव थॉट अर्लियर की मला असं लग्नानंतर माझं असं आहे. मी ते सगळे माझे स्वप्ने पूर्ण करते असं काहीच चेंज नाही झालंय. विच आय टोल्ड यू कुटुंबाचा साथ आणि माझे हजबंड इतके चांगले आहेत आणि माझं बेबी पण सपोर्टिव्ह आहे. तर त्याच्याने म्हणजे आय एम फॉलोईंग माय पॅशन.
4: येस. नाईस नाईस. प्रवास करत असताना अनेक अडचणी येतात, आव्हानं येतात. तर तुमच्या आयुष्यातील अशी कुठली आठवण आहे का लाईफ टाईम मधली की अविस्मरणीय ठरली, असा कुठला दिवस किंवा कुठला क्षण?
3: असं तर माझ्यासाठी रिसेंट म्हणजे तेच आहे मॅम की मी विसरू शकत नाही की मी त्या स्टेजवरती स्टेप ऑन केलं. मी ते कॉन्फिडेंटली पोस्टमार्टम आपण खरंच म्हणतो खूप वेगळे फिमेल्सला डिफरंट गोष्टी असतात. काम आपण सोडतो, लीव घेतो, मॅटर्निटी लीव, त्याच्यानंतर स्टेजवरती जाऊन आणि कॉन्फिडन्स आपलं हे करून परत जिंकून येणं घरी, ती माझ्यासाठी रिसेंटची खूप म्हणजे मी कधीच विसरू शकत नाही. जेव्हा मी जिंकले बॅकस्टेज, जेव्हा मला माझं नाव अनाऊन्स झालं तेव्हा मी रडायलाच लागले की ओ आय डिड इट.
4: आनंदाश्रू. वा वा. डॉक्टर मिहिका की मिस एम्प्रेस मिहिका, काय जास्त जवळचं वाटतं?
3: दोन्हीही वेगळे रोल्स आहेत. दोन्हीही म्हणजे डॉक्टर मिहिका मी मला असं वाटतं की मी आय एम मोर टुवर्ड्स अ व्हाईट कोट डॉक्टर आणि त्याच्याने पण मी एक सर्व्ह करते ह्युमॅनिटीला.
4: बरोबर.
3: आणि मिसेस एम्प्रेस जेव्हा मी झाले त्याच्या थ्रू पण मला एक सर्व्हिंग ह्युमॅनिटी सर्व्हिंग करायचा चान्स भेटला. तो आहे मी डिफरंट अवेअरनेस कॅम्पेन्स वगैरे करते. तर दोन्ही माझ्यासाठी तितकेच इम्पॉर्टंट आहेत.
4: वा खूप सुंदर. जसं तुमचं सौंदर्य आहे तसंच तुमच्या बोलण्यातही तुमचे विचार पॉझिटिव्ह आहेत, हे खूप छान आहे. पण मॅडम मला तरी पण जाणून घ्यायला आवडेल की व्हॉट इज द सिक्रेट ऑफ युअर ब्युटी?
3: माय सिक्रेट ऑफ माय ब्युटी इज माझा ऍटिट्यूड. एक मी कायम नेहमी ठेवते की पॉझिटिव्ह ठेवावा आणि मला ना खूप वाटतं की नवीन नवीन शिकत राहावं. क्युरियस लर्नर आपण जे म्हणतो ना ते ह्या दोन गोष्टी आणि जे मी करते, माझे वडील नेहमी म्हणतात की जे पण करते मनापासून करायचं, आनंद होऊन करायचं, एक्सिलेंटली ते स्वतःच आणि सक्सेसफुली
4: होतं.
3: आय थिंक दॅट इज द ब्युटी.
4: प्रत्येक महिलेकडे असायलाच हवी गोष्ट कुठली वाटते तुम्हाला?
3: सेल्फ कॉन्फिडन्स.
4: वा. सेल्फ कॉन्फिडन्स खूप महत्वाचा आहे आणि त्यानंतर तुमचं स्किन केअर वगैरे, ब्युटी प्रॉडक्ट्स आणि तुमची स्वतःची देखभाल. खरंच खूप छान. तुमच्यासाठी यशाची व्याख्या काय सांगाल? नेमकं सक्सेस म्हणजे काय?
3: सक्सेस म्हणजे तुम्ही जे पण करा चांगलं करा, आनंदित करा आणि तुम्ही जे ठरवताय की तुम्हाला करायचं आहे ते करूनच दाखवा.
4: क्या बात आहे. खरंय. डॉक्टर मिहिका मला सांगा की तुम्ही जर या फील्डमध्ये नसता किंवा डॉक्टर म्हणा किंवा सौंदर्यशास्त्र व्हॉट एव्हर, तर त्या व्यतिरिक्त इतर कुठल्या क्षेत्रात काम करायला तुम्हाला आवडलं असतं?
3: आय थिंक मी ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये असते.
4: क्या बात आहे. सरांच्याच मार्गाने.
3: माझ्या घरी आज आय टोल्ड यू कोणीच डॉक्टर नाही, पण माझे वडील होते ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये, तर मे बी मी ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये असते.
4: अजून इतर कुठले छंद आहेत तुमचे, त्याबद्दल सुद्धा जाणून घ्यायला आवडेल आम्हाला.
3: आय एम अ व्हेरी गुड डान्सर, मी क्लासेस घेतले होते आणि आय प्ले बॅडमिंटन व्हेरी वेल, पेंटिंग करते मी, आणि आता नवीन नवीन आय हॅव स्टार्टेड फॉन्ड ऑफ गार्डनिंग.
4: वाव, एक वेगळा तुमचा बाजू जी आहे ती आम्हाला कळली या क्वेश्चनने. आणि खरंच वर्सटाईल पर्सनॅलिटी आपण म्हणू शकतो असं व्यक्तिमत्व आज आपल्यासोबत आहे डॉक्टर मिहिका घुगे मॅम. आजच्या नवदुर्गा आपल्या आहेत त्या, आणि त्यांच्याकडनं बरंच काही इन्स्पिरेशन आपल्याला नक्कीच ऐकायला मिळतं आणि त्यातून चांगला संदेश आपण घेऊ शकतो की महिला म्हणून काम करताना स्वतःच्या क्षमता ओळखा, त्याला फुलवा आणि त्याला वाढवा आणि मग स्वतःला घडवा. नक्कीच हा छानसा संदेश मॅमच्या संवादातून आपल्याला या ठिकाणी मिळतो आहे. तर जाता जाता आमच्या महिलांना, म्हणजे आपण नवदुर्गोत्सव साजरा करतोय, तर महिलांना तुम्ही काय सांगाल?
3: अ पॉझिटिव्ह मेसेज सगळ्यांसाठी की आता तुम्ही कोणत्याही फेज ऑफ लाईफ मध्ये असाल, इट्स नेव्हर टू लेट, है ना. आपले पॅशन, आपलं कॉन्फिडन्स, आपलं जे जे तुमचे स्वप्न आहे सगळं पूर्ण करा, एकच आयुष्य आहे. आणि विथ दॅट ऑफकोर्स प्लीज फॉलो क्लेन्झिंग, टोनिंग आणि सनस्क्रीन कंपल्सरी. आणि तुम्ही सगळे दुर्गा आहात, तुम्ही ऑफकोर्स म्हणजे सगळ्यांसाठी आपण एक एक्झाम्पल आहोत. आणि आय होप मी कोणाला तरी इन्स्पायर केलं आज, आणि थँक्यू सो मच फॉर हॅव्हिंग मी हियर.
4: वा छान, पण जाण्याआधी एक छोटासा रॅपिड फायर राऊंड नक्कीच घ्यायला मला आवडेल तुमच्यासोबत. कलेक्टर काय सांगाल, एक शब्द कुठला मनात येतात, काय विचार येतात मनात कलेक्टर म्हटल्यानंतर?
3: माझे सर.
4: छानच. चहा की कॉफी?
3: कॉफी.
4: तुमचं आवडतं, तुमचं मूड बदलणारं एखादं गाणं?
3: पल पल दिल के पास तुम रहते.
4: अरे वा, सरांनी डेडिकेट केलेलं दिसतंय. खूप छान. आणि तुमचा आवडता रंग?
3: लाल.
4: वा वा, मला पण शाबासकी मिळायला हवी खरं तर. तुमच्या आवडीचा रंग मी आज तुमच्यासाठी निवडलेला आहे. धन्यवाद मॅडम, आपण या ठिकाणी आलात, खूप छान वाटलं आणि छान छान गप्पा रंगल्या. पण आपल्या गप्पांमधून एक गोष्ट लक्षात आली की सौंदर्य हे केवळ चेहऱ्याचं नसतं, तर ते असतं विचारात, पॉझिटिव्हिटीमध्ये आणि आपल्या आत्मविश्वासात. आपल्या अस्तित्वाचा अभिमान बाळगण्यातही खरं तर आपलं सौंदर्य असतं असं मॅमच्या संवादातून आपल्याला लक्षात आलंच. डॉक्टर म्हणून आरोग्याची जाणीव निर्माण करताना आणि स्वतःच्या व्यक्तिमत्वातून महिलांना प्रेरणा देताना तुमचा हा प्रवास अनेकांसाठी खरंच प्रेरणादायी ठरेल. मिस इंडिया एम्प्रेस ऑफ द नेशन 2026 व्यासपीठावरील तुमच्या यशासाठी आणि पुढील तुमच्या सगळ्या वाटचालीसाठी रेडिओ मनभावनच्या टीमकडनं मनस्वी शुभेच्छा.
3: थँक्यू.
4: थँक्यू सो मच.
1: नवदुर्गा विशेष कर्तृत्ववान महिलांच्या मुलाखतींवर आधारित कार्यक्रम

नमस्कार मित्रांनो, कसे आहात? रेडिओ मनभवन 90.8 FM वर मी आहे तुमची लाडकी आरजे शुभांगी आणि आपण ऐकत आहात युवा शक्ती. हो, तरुणाईच्या सळसळत्या उत्साहाचा आपला खास शो युवा शक्ती. मित्रांनो, आजचा आपला विषय आहे जळगावातल्या आणि आजूबाजूच्या गावातून आलेल्या त्या प्रत्येक तरुणासाठी ज्यांचा मुक्काम सध्या घर कमी वाचनालय म्हणजेच लायब्ररी जास्त असतो. बरोबर ओळखलं. आज आपण बोलणार आहोत स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांबद्दल. MPSC, UPSC, बँकिंग, तलाठी, परीक्षा कोणतीही असो, पण डोळ्यात एकच स्वप्न असतं, सरकारी नोकरी. पण मित्रांनो, या लाल दिव्याच्या गाडीपर्यंत पोहोचण्याचा रस्ता हा सोपा नसतो. तिथे फक्त पुस्तकांचा अभ्यास नाही, तर स्वतःच्या संयमाचा, वेळेचा आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे मानसिक आरोग्याचा पेपर जो आहे तो रोज द्यावाच लागतो. सकाळी 7 लायब्ररीत जाऊन 10 बाहेर पडताना अनेकदा वाटत असताना, हे सगळं झेपेल का मला, होईल का माझ्याच्याने? याच प्रश्नांची उत्तरं आणि या ताणतणावातून बाहेर पडण्याच्या काही भन्नाट टिप्स

आहे. जो 18 तास अभ्यास करतो तोच पास होऊ शकतो. पण खरं सांगू का, इथे क्वांटिटीपेक्षा क्वालिटी महत्वाची आहे. खरं आहे दोस्तांनो, तुम्ही किती तास पुस्तकात डोकं खुपसून बसताय त्या तासांमध्ये तुमच्या डोक्यात किती गेलंय हे जास्त महत्वाचं असतं, हो की नाही. यासाठी एक भारी टेक्निक असू शकते, म्हणजे माझ्या मते मी सांगतीये, जिला पोमोडोरो टेक्निक असं सुद्धा म्हणता येईल. काय करायचं तर सलग 3-4 तास बसण्यापेक्षा अभ्यासाचे स्लॉट्स पाडायचे. 25 मिनिटं फुल फोकसने अभ्यास केला पाहिजे आणि 5 मिनिटांचा त्यानंतर ब्रेक तो बनता है यार, ब्रेक लेना चाहिए. असे 4 स्लॉट्स झाले की अर्ध्या तासाचा मोठा ब्रेक घेऊ शकता. या दरम्यान तुम्ही खाऊ पिऊ शकता, एन्जॉय करू शकता, मोबाईल स्क्रोल्स करू शकता आणि बरंच काही. या ब्रेकमध्ये मोबाईल बघायचा नाही. आताच तर तुम्ही म्हटलं मोबाईल बघायचा, स्क्रोल करायचं. नाही नाही, अजिबात नाही. या पिरियडमध्ये मोबाईल बघू नका. थोडं चाला फिरा, एक्झरसाइज करा, मुवमेंट करा, किंवा एखादं छानपैकी मस्त गाणं गाऊ शकता. आणखी एक गोष्ट, दिवसाचं स्केड्यूल आधीच रात्री झोपताना तयार करा. म्हणजे काय होईल, सकाळी उठल्यावर काय वाचायचं हे ठरवण्यात वेळ अजिबात जाणार नाही. आणि रिव्हिजनसाठी दिवसातला किमान 1 तास राखून ठेवायलाच पाहिजे. हो, रिव्हिजन मस्ट. कारण पुढे पाठ आणि मागे सपाट होऊन जाण्यापेक्षा रिव्हिजन केलेली केव्हाही चांगली असते. चला, या स्मार्ट वर्कच्या फॉर्म्युल्यावर काम सुरू करा आणि तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ मनभवन 90.8 FM. आरजे शुभांगी सोबत ऑलवेज हार्ट टचिंग. रेडिओ मनभवन 90.8 FM वर मी तुमची आरजे शुभांगी पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करते. स्पर्धा परीक्षेच्या काळात सगळ्यात जास्त परीक्षा कुणाची होत असेल तर ती आपल्या मनाची. जेव्हा एखादा निकाल लागतो आणि आपण 1 किंवा 2 मार्कांनी यार हुकतो तेव्हा होणारी चिडचिड, तो डिप्रेशनचा फेज मी समजू शकते. त्यात भर म्हणून नातेवाईकांचे प्रश्न, अरे किती वर्ष अभ्यास करणार, अरे त्या शर्माजीच्या मुलाचं बघ, त्याचं सिलेक्शन झालं सुद्धा. ही सगळी वाक्य जी असतात ना आपल्यांकडनं मिळालेली, ती खरंच बाण्यासारखी टोचत असतात. पण मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुमची किंमत जी आहे ती एखाद्या परीक्षेच्या निकालावर ठरत नाही. तेव्हा स्वतःवरचा विश्वास कधीही कमी होऊ देऊ नका. जर तुम्हाला खूप ताण आला असेल, रडावंसं वाटत असेल, तर मित्रमैत्रिणी आहेत की फ्रेंड्स किसलिए है, फ्रेंड्स तो बनते है, किंवा तुम्ही आपल्या घरच्यांसोबत मन मोकळं करू शकता, मनमोकळं बोलू शकता. फक्त एक आहे, मनात साठवून ठेवू नका. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे करिअर प्लॅन बी. येस, प्लॅन बी असणं म्हणजे तुमची हार अजिबात नाही. ती प्रॅक्टिकॅलिटी आहे दोस्तांनो. स्पर्धा परीक्षा हे एक माध्यम आहे आयुष्यात सेटल होण्याचं, पण तो आयुष्याचा शेवट नाही. जगात करण्यासारख्या खूप गोष्टी आहे, खूप एन्जॉय करण्यासारख्या गोष्टी आहे. लाईफ जरी छोटं असलं तरी छोट्या छोट्या गोष्टींमधून आनंद मिळवण्यात खरंच खूप मज्जा आहे, भन्नाट मज्जा असते त्यात. त्यामुळे लायब्ररीत बसताना चेहऱ्यावर नक्कीच स्माईल ठेवा. आणि तुम्ही खूप भारी मेहनत करत आहात आणि मला स्वतःचा अभिमान आहे असं स्वतःला सांगा, म्हणजे नक्कीच तुम्ही रिफ्रेश व्हाल. तर मित्रांनो, आजचा हा एपिसोड युवा शक्तीचा तुमच्यासाठीच होता. त्यासाठी तुम्ही आता तयारीला लागा, टाइम मॅनेजमेंट करा, स्मार्ट वर्क करा, पण सगळ्यात आधी स्वतःच्या मनाची काळजी घ्या. शरीर आणि मन खंबीर असेल तरच तुम्ही कुठलीही लढाई सहज जिंकू शकता. तुमचा अभ्यास कसा सुरू आहे, तुम्हाला कोणत्या विषयावर ताण येतोय हे सुद्धा मला नक्की सांगा. त्यासाठी आमचा मोबाईल नंबर नोट करून घ्या, 9284994333, म्हणजेच 92844 99433. या नंबरवर आमच्याशी संपर्क साधा आणि तुम्हाला युवा शक्तीचे एपिसोड कसे वाटतात ते जरूर कळवा. आणि तुमचे काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला एखादा विषय असा असेल की ज्यावर तुम्हाला मार्गदर्शन हवं आहे किंवा माहिती हवी आहे, तर ते सुद्धा आम्हाला जरूर कळवा. आम्ही नक्कीच त्या विषयाचा आमच्या युवा शक्तीच्या कार्यक्रमात समावेश करू. तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या भागात युवा शक्तीच्या एका नवीन जबरदस्त एपिसोड सोबत. तोपर्यंत आनंदी रहा, हसत रहा, हो स्वतःवर विश्वास ठेवा आणि ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM.

నకోరే, మనా సర్వథా శోక చింతా నకోరే, వివేకే దేహే బుద్ధి సోడో నిద్యావి, విదేహీ పణే ముక్తి భోగీ తావి. జయ జయ రఘువీర సమర్థ. మిత్రాను, సుప్రభాత్, గుడ్ మార్నింగ్. రామప్రహర్ శ్రీ సమర్థ రామదాస్ యాన్సి మనాచే శ్లోక్ 12వా శ్లోక హై, ఆప్లా 12వా భాగ హై. మనా మానసి దుఃఖ ఆణు నకోరే, మనాత్ దుఃఖ అణాయచు నై. మనాత్ కాయ అణాయచు, కారణ జే కై మనాత్ అణాయచు ఆహే తే అణాయచు కొణీ, మనానిచ అణాయచు హై. మనాలా ఆపణ చేంజ్ నై కరూ శకత. మన హే ఏక ఆప్లా అసిస్టెంట్ హై, ఆత్మా మేనేజర్ హై. आणि आत्म्याला मनापासूनच, मनाकडूनच काम करून घ्यायचंय, मनाला चेंज नाही करायचं. पण त्या मनाला समजावून चुचकारून काम करून घ्यायचंय. ए गुड मॅनेजर हु नोज हाऊ टू गेट टू वर्क डन. तसा आपलं मन जे आहे त्याला समर्थ म्हणतात. मना मानसी दुःख आणू नको रे. मनात जर का दुःख आणलं तर दुःखच येत राहतं, आणि मनात जर का सुख आणलं तर सुखच येत राहतं. आणि म्हणून मना मानसी दुःख आणू नको रे, मना सर्वथा शोक चिंता नको रे. शोक आणि चिंता या गोष्टी कधी होतात? जेव्हा आपण एखादं कर्म करतो. कर्म हा विचार पण आहे, आणि म्हणून आपण हिंदीत म्हणतो सोच समझ कर करो. सोचो फिर समझो और फिर करो. पहिल्यांदा विचार करायचा, मग समजून घ्यायचे मला काय करायचे, आणि मग करायचे. आपलं काय होतं? नेहमी उलट होतं. पहिले हम करते हैं, फिर समझते हैं अरे हमने क्या किया, और फिर उसके ऊपर सोचते रहते हैं ये मैंने क्यों किया, आणि तिथेच गडबड होते. मन जे आहे त्या मनाचे शब्द प्रयोग बघा. मन आपण नेहमीच्या आपण रोजच्या व्यवहारात पण मनाला किती किती गोष्टींना संबोधतो. संमोहन, मनमोहन, मनोवेदक, मनोरंजक, मनोबोध, मनोवांचित, मनोधैर्य, मनोबल, मानस पूजा, मानस पटल, किती नाव आहेत. वेगवेगळ्या नावांनी आपण मनाला संबोधतो, कारण आपण सुखी राहायचं का दुखी राहायचं हे ठरवणारं मनच आहे. अंतर्मन, बाह्यमन. अंतर्मन जे आहे ते जे आपण संकल्प घेऊन येतो ते अंतर्मन जसंच्या तसं स्वीकारतं. तुम्ही चांगले संकल्प दिलेत चांगलं स्वीकारतं, वाईट संकल्प दिलेत वाईट स्वीकारतं. आणि म्हणून समर्थ म्हणतायत मना सर्वथा शोक चिंता नको रे. शोक पण करू नकोस आणि चिंता पण करू नकोस. जे काय घडते ते चांगलंच घडणार आहे. परमेश्वर माझा पाठीराखा आहे, देव करतो ते बऱ्या करता, ही मनाची समजावणी जर का केली तर शोक पण होत नाही, चिंता पण होत नाही. कदाचित आपल्याला असं वाटेल की हे सांगायला खूप सोपं आहे, करायला अवघड आहे. आणि करायला अवघड आहे म्हणून तर एवढी विनवणी करतायत मनाची. सोपं असतं तर एवढे 205 श्लोक लिहायची गरजच नव्हती. पण तेच मन जर का माझ्या ताब्यात आलं, मन सशक्त झालं, तर ते हनुमानासारखं उड्डाण पण भरतं, शक्तिशाली होतं. आणि म्हणूनच हे टॉनिक आहे. एक दिवस सगळी टॉनिक घेतली तर तब्येत सुधारत नाही, त्याला रोज घ्यायला लागतं. व्यायाम पण रोज करायला लागतो, एक दिवस करून चालत नाही. तसा हा मनाचा व्यायाम पण आहे आणि मनाला दिलेलं टॉनिक पण आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतायत मना सर्वथा शोक चिंता नको रे. सर्वथा थोडं थोडं करून चालणार नाही, अजिबात त्याचा
लवलेश पण राहून उपयोग नाही. आणि ते कधी होईल, जेव्हा आपण मनात चांगले विचार आणत जाऊ, पॉझिटिव्ह थिंकिंग, सकारात्मक चिंतन. आणि म्हणूनच आपला उद्देश हा आहे की रोज सकाळी आपण जेव्हा उठतो, रामप्रहर ही ऑडिओ क्लिप जेव्हा आपण ऐकाल, तेव्हा काहीतरी मनात चांगले विचार येतील, सकारात्मक चिंतन होईल आणि आपल्याला छान वाटेल. हाच एक उद्देश आहे. समर्थ पुढे म्हणतायत, विवेके देह बुद्धी सोडून द्यावे, विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी. विवेक, विवेक जो आहे, सत सत विवेक बुद्धी, सत आहे, पुन्हा सत आहे आणि विवेक बुद्धी आहे. जेव्हा त्या सत्यला स्मरून, सत्य परमात्म्याला स्मरून मी एखादा विचार करतो, तेव्हा ती विवेक बुद्धी होते. आणि ती विवेक बुद्धीनी देहबुद्धी जी आहे, विवेकानी देहबुद्धी जी आहे ती सोडून द्यायची. देहभान, देहभान जेव्हा माझ्याकडे येतं तेव्हा दुःख येतं, आणि आत्मभान येतं. म्हणून बघा, आत्म जसं मनावर जसे वेगवेगळे शब्द प्रयोग आहेत, तसे आत्मविश्वास, आत्मचिंतन, आत्मप्रकाश, आत्मा त्याचा अनुभव घ्यायला पाहिजे, त्याची अनुभूती करायला पाहिजे. आणि ती अनुभूती आली की देहभान हळूहळू सुटायला लागतं. आणि म्हणून समर्थ म्हणतायत, विवेके देहे बुद्धी सोडून द्यावी, विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी. आणि जेव्हा देहबुद्धी सुटेल तेव्हा विदेही अवस्था होते. आणि विदेही अवस्था म्हणजेच मुक्ती. बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटतं की मुक्ती जी आहे ती जन्म मृत्यूपासून मुक्ती. जन्म पण नको, मृत्यू पण नको, मला ही भानगडच नको, मला हे जगायचंच नाहीये आणि मी निवांत जाऊन बसतो, हा पलायनवाद झाला. आणि जे काही माझे जीवन आहे ते मी सुखानी आनंदानी जगणार आहे, दुसऱ्याला पण आनंद देणार आहे, दुसऱ्याला पण प्रेम देणार आहे, हे काय झालं? मुक्ती, जीवन मुक्ती. आणि ही जीवन मुक्ती जी आहे ती भोगत राहायची. भोगायची म्हणजे एन्जॉय करायची. मुक्ती ही एन्जॉय करता येते जेव्हा देहबुद्धी सुटून जाते. आणि म्हणून समर्थ म्हणतायत, विवेके देहे बुद्धी सोडून द्यावी, विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी. त्याचा आनंद आपण घ्यायला पाहिजे, विदेही अवस्थेचा आनंद घ्यायला पाहिजे. ती अवस्था काय आहे त्याचा अनुभव घ्यायला पाहिजे. आणि तो अभ्यासाने येऊ शकतो. अभ्यास केला की कुठलीही अवघड गोष्ट सहज साध्य होते, समर्थ म्हणतात. म्हणून प्रयत्न करा, मनाला समजावा. रोज सकाळी उठल्यावर काहीतरी एक चांगला विचार मनात निर्माण करूया, त्या विचाराला खतपाणी घालूया. आणि तो विचार जेव्हा वाढेल, वाढता वाढता वाढे, तेव्हा इवलेसे रोप लावियेले द्वारी, तयाच या गेला वेद गेला गगनावरी. मोगरा फुलला, ज्ञानदेवांचा मोगरा जो आहे, हे मोगरा जेव्हा फुलतो तेव्हा सर्व सुगंधित होऊन जातं. आपण पण सत्विचारांचा मोगरा लावूया, रोप बघता बघता वाढेल आणि आसमंत दरवळून जाईल. जय जय रघुवीर समर्थ. ओ मना मानसी दुःख आणू नको रे, मना सर्वथा शोक चिंता नको रे, विवेके देहे बुद्धी सोडोनी द्यावी.

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, फळबागेमध्ये छाटणीचं अनन्य साधारण महत्त्व आहे. छाटणीमुळं अनेक फायदे होतात, परंतु ही जी छाटणी आहे ही तंत्रशुद्ध जर झाली तर त्या खऱ्या अर्थानं आपल्याला छाटणीचे फायदे मिळतात. त्यामुळं आपण फळबागेमध्ये छाटणीच्या पद्धतीची विषयी जे मूलभूत बाबी आहेत त्या पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. फळझाडाची वाढ जोमदार राहून त्याच्यामध्ये उत्पादन क्षमता वाढावी, फळाचा दर्जा उत्तम राहावा, फळबागात जोपासण्याचं काम सुटसुटीत व्हावं, उत्पादन खर्चात कपात व्हावी, ह्या सगळे उद्देश ठेवून आपण काही जी बाब करतो ती म्हणजे महत्त्वाची म्हणजे छाटणी. छाटणी करणं आणि वळण देणं हे फार महत्त्वाचं आहे फळबागेमध्ये. म्हणून फळझाडाची जी छाटणी आहे त्याच्या पद्धती कोणत्या आहेत ते आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. तर त्याच्यामध्ये फळझाडांना वेगवेगळी पद्धत छाटणीसाठी वापरल्या जाते. शेंडा खुडणं, आता शेंडा खुडण्याच्या संदर्भात जर विचार केला तर फळझाडाच्या फांदीचे 2 ते 3 जुळे खुडून इतर भाग राखण्याची ही जी पद्धत आहे तिला आपण शेंडा खुडणे म्हणतो. शेंड्याची वाढ थांबवून फांदीवर राखलेले डोळे जे आहेत आणि पानं याचं पोषण चांगल्या पद्धतीने करून घेतलं जातं. लहान वयात झाडांना हवा तो आकार देण्यासाठी आणि झाडाची वाढ सारख्या प्रमाणात ठेवण्यासाठी द्राक्ष आहे, अंजीर आहे किंवा पेरू आहे इत्यादी फळझाडामध्ये ही पद्धत वापरली जाते. लांब दांड्याची छाटणी ही एक दुसरी पद्धत. या पद्धतीमध्ये फांद्या किंवा कांड्याचा जे शेंडा आहे काही प्रमाणात छाटला जातो. छाटून टाकलेल्या भागापेक्षा त्या फांदीचा जास्त भाग राखून ठेवला जातो. समजा एका फांदीवर 20 डोळे आहेत तर त्यापैकी फक्त 8 डोळ्याचा भाग छाटून 12 डोळे जे आहेत तेवढे राखले जातात. अशा छाटणीस लांब दांड्याची छाटणी किंवा लांब काडीची छाटणी असं म्हणतात. द्राक्षामध्ये अशी छाटणी केली जाते. आखूड दांड्याची छाटणी, आता ही जी पद्धत आहे ही वरील पद्धतीच्या उलट पद्धत आहे. म्हणजे की आता जी आपण जी पाहिली लांब दांड्याची छाटणी त्याच्या विरुद्ध पद्धत जर कोणती असेल तर आखूड दांड्याची छाटणी. तर याच्यामध्ये काय असतं की जी फांदी छाट्यावीची आहे त्याच्यावर निम्म्यापेक्षा कमी डोळे राखून जास्त डोळ्यांचा शेंड्याकडील भाग छाटून टाकला जातो. उदाहरणार्थ द्राक्षाच्या काळीवर 16 डोळे आहेत तर बुडाकडील 7 डोळे राखून शेंड्याकडील 9 डोळे आहे ते भाग छाटला जातो. विरळणी करणे, आता ही सुद्धा एक पद्धत आहे. एखाद्या झाडावर फांद्याची संख्या जास्त असेल तर त्याची दाटी होते, एवढ्या सर्व फांद्या पोचण्याची ताकद त्या झाडात राहत नाही, काही फांद्या तळातून छाटून टाकतात. अशा पद्धतीस विरळणी करणे असं म्हणतो आपण. त्यामुळे काय होते की फळाची वाढ आणि गुणवत्ता दर्जा याच्यात सुधारणा होते आणि कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव सुद्धा कमी होतो. भुंडी छाटणी किंवा त्याला हेडिंग बॅग असं आपण इंग्रजीमध्ये म्हणतो, तर या पद्धतीमध्ये हेडिंग बॅग जी मी म्हटलं, झाडाची वाढ जोमदार झाल्यानं अधिक उंचीवर पसरली जाते, झाडाचे खोड दुबळे राहून वरचा डेरा अधिक पसरतो. अशा वेळेला झाडाचा विस्तार आटोपशीर आणि मजबूत करण्यासाठी ठराविक अंतरावर झाडाचा बुंदात छाटून विस्तार केला जातो. तर याच्यामुळे काही फायदे होतात. जसं मी म्हटलं की छाटणीचे काही फायदे आहेत, तर फळबागेतील सर्व झाडांना भरपूर सूर्यप्रकाश मिळतो आणि हवा उपलब्ध होत होते. फळबागेतील मशागतीचे कामं सुकर होतात. बागेची निगा राखणं सोपं जातं. फळाची काढणी सोपी जाते. सर्व झाडाच्या आकारामध्ये एकसारखेपणा येतो. फळझाडांचा जो हंगाम आहे तो योग्य साधला जातो. त्यामुळे ठराविक काळात थोडाफार बदल करून फळंसुद्धा येऊ शकतात. फळझाडांच्या क्षमतेनुसार अधिक उत्पादन मिळवता येतं. ह्या सगळ्या बाबी तंत्रशुद्ध छाटणीमुळे शक्य होतात. म्हणून आपण फळझाडाची छाटणी करायला पाहिजे आणि या फळझाडाच्या छाटणीच्या विषयी अधिक विस्तृत आणि तांत्रिक मार्गदर्शन जर लागत असेल तर कृषी विज्ञान केंद्र कडा येथील विषय विशेषज्ञ जे आहेत उद्यानविद्या यांच्याकडे जर आपण संपर्क साधला आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली जर आपण योग्य वेळी योग्य पद्धतीनं योग्य फळझाडामध्ये छाटणी केली तर नक्की त्याचा फायदा मिळू शकतो. नमस्कार.
1: कृषी संदेश.

माझी बहीण बटवा या कार्यक्रमात आज आपण श्रोतेव जाणून घेऊया गांधी उठणे या आजाराविषयी। ज्या विकारात त्वचेला खाज येते, खाजवल्यावर अंगावर मृदू लालसर रंगाचे फोड उठतात आणि जो विकार सामान्यतः थंडीच्या दिवसात आपल्याला जास्त प्रमाणात होताना आढळतो, त्या विकाराला आपण व्यवहारामध्ये गांधी उठणे किंवा आयुर्वेदानुसार शीत पित्त असेही म्हणतो। श्रोतेहो, या आजाराची लक्षणे कोणती आहेत ते प्रथम आपण जाणून घेऊया। या आजारामध्ये सुरुवातीला आपल्याला खाज येते, खाजविल्याच्या नंतर किंवा बरेच वेळानंतर न खाजवीताही अंगावर गांधी उठतात। बरेच वेळा या लक्षणांबरोबर ओकारी, ताप येणे, आग होणे ही लक्षणे असतात। काही वेळा तर गांधी उठतात आणि नंतर आपोआपच जातात, परंतु या गांधी न गेल्यास हा विकार बराच काळ राहतो आणि चांगलाच आपल्याला सतावतो। याचे उपाय आपण आता जाणून घेऊया श्रोते हो। ज्या कारणांनी या गांधी येतात असा संशय येतो ती सर्व कारणे आपण सुरुवातीला टाळली पाहिजे। यानंतर श्रोते हो, आपण अविपित्तकर चूर्ण जे आहे 1-2 ग्रॅम या प्रमाणात रात्री झोपताना गरम दूध किंवा गरम पाण्याबरोबर घेतलेनेही या आजारामध्ये आपल्याला फरक जाणून येतो। किंवा आपल्याला अविपित्तकर चूर्ण जर आपल्याला मिळत नसेल तर तेव्हा आपण त्रिफळा चूर्णाचा आपण उपयोग करू शकतो। यामध्ये 1-2 ग्रॅम रात्री झोपताना घ्यावे। गांधी उठल्यावर सर्वांगाला आमसुलाचे पाणी लावल्यानेही आपल्याला बराच फरक जाणवून येतो। त्यानंतर मोहरीचे तेल लावल्यानेही फरक जाणवतो। किंवा मोहरीचे तेल आपल्याला भेटत नसेल तर गुडू चादी तेल जे आहे तेही लावल्याने फरक जाणवतो। आवळा काठी चूर्ण 1-1 ग्रॅम दिवसातून 2-3 वेळा घेतल्यानेही या आजारामध्ये बराच फरक जाणवून येतो श्रोते हो। त्यानंतर सूत शेखर रस जे आहे ते 250 मिलीग्रॅम या प्रमाणात घेऊन आपण 3-4 वेळा घेतल्यास फरक जाणवतो। मंजिष्ठादी काढा आहे 4-4 चमचे दिवसातून 2-3 वेळा घ्यावे। या आजारावर एकदम फरक जाणून येतो। त्यानंतर गुलकंद जो आहे तो दिवसातून 1-2 चमचे 3-4 वेळा घेतल्यास सर्वांगाची आग होत असल्यास विशेषतः फरक जाणून येतो। 5 काळी मिरीची पावडर 2 चमचे तुपातून सकाळ आणि रात्री घेतल्यास चांगला फायदा या आजारामध्ये दिसून येतो। श्रोते हो, या आजारामध्ये आपण काय खावे आणि काय खाऊ नये हा आपल्याला प्रश्न भेडसावणाराच असतो, नाही का? प्रत्येक आजारामध्ये आपल्याला प्रश्नच पडतो की खरंच या आजारामध्ये काय खाल्ले पाहिजे आणि काय नाही खाल्ले पाहिजे। याबद्दल आता थोडंसं जाणून घेऊया। या आजारामध्ये काय खावे? जुन्या किंवा भाजलेल्या तांदळाचा भात, मुगाचे वरण आपल्या आहारात घेतल्यानेही आपल्याला या आजारावर बराच फरक दिसून येतो। श्रोते हो, पुन्हा भेटूया आजीबाईचा बटवा या कार्यक्रमात। तोपर्यंत नमस्कार।

0: आमची आई परमपूज्य साने गुरुजींनी आपल्या बालपणीच्या घटना ज्या पुस्तकामध्ये लिहिल्या त्या पुस्तकाचं नाव साने गुरुजींचं घराणं म्हणजे खोताचं घराणं. साने गुरुजींच्या वडिलांचं नाव सदाशिवराव. कोकणामध्ये पालगड या गावी जन्म. साने गुरुजींचं संपूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने. आईचं नाव यशू. या आईनं जे संस्कार साने गुरुजींवरती केले त्यातूनच साने गुरुजी हे घडले. गुरुजी म्हणत, पुष्कळ वेळा मनुष्याचा मोठेपणा हा त्याच्या आईबापांवर अवलंबून असतो. त्याचे पुढचे बरे वाईट जीवन आईबापांवर अवलंबून असते. त्याच्या बऱ्या वाईटाचा पाया लहानपणीच भरला जात असतो. याचा अर्थ एखादं रमणीय आणि सुंदर फूल फुललेलं असेल की ज्याचा पत्ता कोणाला लागलेला नाही. समुद्राच्या पोटात अशी गोलबंद आणि पाणीदार मोते असतील की ज्याची जगास वार्ता नाही. पृथ्वीच्या पोटात ताऱ्यांसारखे तेजस्वी हिरे असतील परंतु मानव जातीस त्याचे अद्याप दर्शन नाही. वर अनंत आकाशात असे अनंत तारे असतील की जे पल्लेदार दुर्बिणीतूनही अजून दिसले नाही. मोठेपणा याचा अर्थ जगाला माहीत असणे असा मी करीत नाही. मी निर्दोष होत आहे, हळूहळू उन्नत होत आहे. ही ज्याला जाणीव आहे तो मोठाच होत आहे. मोठा होत जाण्याची ही प्रवृत्ती व्यक्तीच्या ठिकाणी आईबापच उत्पन्न करतात. आईबापांकडून मिळालेली ही एक ईश्वरी देणगी होय. मायबापच कळत वा ना कळत मुलाला लहान किंवा मोठा करीत असतात. आईच्या पोटात गर्भरूपाने जीव आला त्याच्यापूर्वीच त्याच्या शिक्षणाची तयारी झालेली असते. गर्भधारणेपूर्वीच आईबापांनी आपापल्या जीवनात जे विचार केले असतील, ज्या भावना हृदयात खेळवल्या असतील, जी कर्म केली असतील, त्या सर्वातून नवबालकाच्या शिक्षणाचीच पुस्तकं तयार केली जात असतात. जगात फक्त आईबापच शिकवतात असं नाही, आजूबाजूचं जग सारी सजीव निर्जीव सृष्टी शिकवत असते. परंतु या आजूबाजूच्या सृष्टीतून काय शिकावं हे मात्र आईबापच उत्पन्न करतात. मुलांच्या शिक्षण जास्त वाटा आईबापांचा असतो आणि त्यातही आईचा अधिक. आईच्या पोटातच मुळी जीव राहिला. आईशी एकरूप होऊन जीव बाहेर पडला, जणू तिचाच होऊन बाहेर आला. बाहेर आल्यावरही आईच्या सानिध्यात बहुतेक वेळ जातो. तो आईजवळ हसतो, आईजवळ रडतो, आईजवळ खातो पितो, आईजवळ खेळतो खिदळतो झोपी जातो. आईजवळ त्याची उठबस सुरू असते. म्हणूनच खरी शिक्षणदात्री आईच होय. आई देह देते आणि मनही देते. जन्मास घालणारी तीच आणि ज्ञान देणारीही तीच. लहानपणी मुलांवर जे परिणाम होतात ते दृढतम असतात. लहानपणी मुलाचं मन रिकाम असतं. भिकाऱ्याला चार दिवसाच्या उपाशाला ज्याप्रमाणे मिळेल तो बरा वाईट घास घेण्याची धडपड करावीशी वाटते ना, त्याप्रमाणेच बालकाचं रिकाम मन जे जे आजूबाजूला असेल त्याची निवडानिवड न करता आधाशासारखं भराभर त्याचा संग्रह करीत असतं. अगदी लहान 2-4 महिन्याच्या मुलाला जर बाहेर अंगणात ठेवलं तर आजूबाजूच्या हिरव्या हिरव्या झाडामाडांचा त्याच्या शरीरावर इतका परिणाम होतो की त्याच्या मनासही रंग येतो असं बायका म्हणतात. याचा अर्थ एवढाच की लहानपणी मन फार संस्कारक्षम असतं. मातीसारखं मेणासारखं असतं. द्यावा तो आकार त्याला मिळेल. आईनं तेलकट खाल्लं तर मुलाला खोकला होईल. आईनं ऊसाचा रस आंब्याचा रस खाल्ला तर मुलाला थंडी होईल. त्याप्रमाणे आईनं मुला देखत आदळआपट केली भांडण तंटण केलं तर मुलाच्या मनास खोकला होईल. परंतु ही गोष्ट आया विसरतात. आईचं बोलणं चालणं हसणं वावरणं म्हणजे मुलाच्या मनाचं बुद्धीचं हृदयाचं दूध आहे. मुलाला दूध पाजताना आईचे डोळे मत्सरानं लाल झालेले असतील तर मुलाचे मनही रागीट होईल. अशा प्रकारे मुलाचं शिक्षण हे मातेवर पित्यावर आतिष्ठांवर कालच्या सर्व दृष्टीवर अवलंबून आहे. मुलांच्या समीप फार जपून वागावं, वातावरण स्वच्छ राखावं, सूर्यचंद्रांना माहीत असो वा नसो, त्यांच्या किरणांनी कमळं फुलतात ही गोष्ट खरी। आई बापांना आणि इतर लोकांना माहीत असो वा नसो, त्याच्या कृत्यांनी मुलाच्या जीवनकळ्या फुलत असतात हे खरं। सूर्यचंद्राच्या किरणाप्रमाणे मनुष्याचे व्यवहार, आई बापांची कृत्य स्वच्छ सतेज आणि तमोहीन अशी असतील, तर मुलांची मनं कमळाप्रमाणे रसपूर्ण सुगंधी रमणीय आणि पवित्र अशी फुलतील। नाहीतर ती किडींनी खाल्लेली रोगड फिक्कट रंगहीन आणि पावित्र्यहीन अशी होतील। मुलांचं जीवन बिघडवणं यासारखं पाप नाही, स्वच्छ झऱ्याचं पाणी घाण करणं यासारखं पाप नाही। मुलाजवळ राहणाऱ्यांनी ही गोष्ट सदैव लक्षात ठेवायला पाहिजे। वशिष्ठ ऋषी वेदामध्ये वरुण देवाला म्हणतात, हे वरुण देवा, माझ्या हातून जर काही वाईट झालं असेल तर त्याबद्दल माझ्या वडील मंडळी जबाबदार धर। अस्ति जाजान कनीय सोपारे, कनिष्ठाच्या जवळ ज्येष्ठ असतो। ज्या ज्येष्ठानं आपली जोखीम ओळखून वागलं पाहिजे। आई बापांनी, शेजाऱ्यांनी, गुरुजींनी, सर्वांनी लहान मुलांचा विकास सदैव डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या जवळ वागावं। श्यामला त्याच्या भाग्यानं थोर माता मिळाली। दररोज तो आपल्या आईला मनात धन्यवाद देत असे। कधी कधी चार आश्रूंनी तिचं तर्पण करीत असे। आश्रमातील मित्र त्याची जीवनकथा पुष्कळ वेळा विचारीत, परंतु श्याम सांगत नसे। आश्रमातील इतर सारे सवंगडी आपल्या जीवनातील नानाविध बरे वाईट अनुभव परस्परांना सांगत। आपल्या सोबत्यांच्या जीवनकथा ऐकताना कधी कधी एकाएकी श्यामचे डोळे भरून येत। त्यावेळी स्वतःच्या जीवनातील तसल्याच स्मृती त्याला येत असत। श्याम, तू सर्वांचे ऐकून घेतोस पण स्वतःच मात्र कार्य काही सांगत नाहीस, असं त्याचे मित्र पुष्कळदा त्याला म्हणत। एके दिवशी असाच आग्रह चालला होता। श्याम भरल्या आवाजानं म्हणाला, माझ्या स्वतःच्या पूर्वजीवनाची स्मृती करणं मला फार शोकदायक वाटतं, कारण गतायुष्यातील चांगल्या बरोबर वाईटही आठवतं, पुण्याबरोबर पापही आठवतं। मी माझ्या एकेका दुर्गुणाला खोल खड्डे करून गाडून टाकीत आहे। ही पिशाच पुन्हा वर उठून माझ्या मानगुटीवर बसून आहेत, म्हणून माझी ही धडपड आहे। जीवन निर्दोष किंवा निर्मळ व्हावं ही माझी तळमळ, हेच माझं ध्येय, हेच माझं स्वप्न। कशाला मागची सारी आठवण मला करायला लावता? केव्हा होईल जीवन माझ्या निर्मळ ताऱ्यापरी हुरहुर, हीच एक अंतरी। पण आम्हाला तुझ्या चांगल्या गोष्टी सांगा ना, चिंतन केल्यानं मनुष्य चांगला होत असतो असं तुम्हीच नेहमी म्हणता ना, लहान गोविंदा म्हणाला। पण आपण चांगलेच आठवले आणि ते सांगितले तर आपण निर्दोष आहोत असा अहंकारही जडायचा मग, भिका म्हणाला। श्याम गंभीर होऊन म्हणाला, मनुष्याला स्वतःचं अधपतन सांगावयास जशी लाज वाटते त्याप्रमाणे आपण कसे चढलो वा चढत आहोत हे सांगावयासही लाज वाटते। आत्मप्रौढीचा शब्दही माझ्या तोंडून बाहेर न येऊ अशी देवाला माझी प्रार्थना असते। नारायण जरा हसत म्हणाला, मी निरंकारी आहे, याचच एखाद्या वेळेला अहंकार व्हायचा। मी आत्मप्रौढी सांगत नाही, असं म्हणण्यातच आत्मप्रौढी येऊन जायची। या जगात जपावं तेवढे थोडेच, ठाई ठाई मोहक मोह आहेत, कोसळावयास कडे आहेत, शक्यतोवर जपावं, यत्न करावे, प्रामाणिकपणे झटावं, आत्मवंचना करू नये। अहंकाराचं रूप फार सूक्ष्म असतं, सदैव सावध राहिलं पाहिजे। श्यामचा प्रेमळ मित्र राम म्हणाला, अरे आपण का एकमेकांना परके आहोत, तू आणि आम्ही अद्याप एकरूप नाही का झालो? आपल्या आश्रमात आता खाजगी असं काही येत नाही, जे आहे ते सर्वांच्या मालकीचं। तू आपली अनुभव संपत्ती का बरं चुरून ठेवतोस? तुझ्याजवळ वादविवाद आम्हाला करावायचा नाही, आम्हाला सांगण्यात कसली प्रौढी, कसला आहे गर्व? तुझ्या जीवनात ही सरलता कोमलता प्रेम गोड हसणं ही निरंकारिता कोणतंही काम करण्यास लाज न वाटण्याची वृत्ती कुठून आलं? अरे सांग, मी आजाऱ्यांची शुश्रूषा करतो, तूही करतोस, पण तू आजाऱ्यांची आई होतोस, आम्हाला का नाही होत? तू आपल्या नुसत्या गोड हसण्यानं दुसऱ्याला आपलंसं करतोस, आपण त्यांच्याजवळ चार चार तास बसून बोलूनही त्यांचं मन आम्हाला ओढून का नाही घेत आहेत? सांग ना, ही जादू कुठून पैदा केलीस? अरे सांग, तुझ्या जीवनात हा सुगंध कोणी मिसळला? ही कस्तुरी कोणी ओतली? श्याम, वराडातील एक दंतकथा तुला माहितीये का? एकदा वराडात एका श्रीमंत व्यापाऱ्याचं टोलीजंग घर बांधलं जात होत. त्यावेळेस ना एक नेपाळी कस्तुरी विका तिथं कस्तुरी विकावायला आला. श्रीमंत व्यापाऱ्यानं त्या कस्तुरी विक्याला भाव विचारला. तो कस्तुरी विक्या तिरस्कारानं म्हणाला,
1: तुम्ही दक्षिणेतले गरीब लोक, तुम्ही काय घेणार कस्तुरी? पुण्याला जाऊन काही खपली तर पाहायचे.

त्या भिंती जेव्हा बांधल्या जात होत्या त्यावेळेस कुणीरी कस्तुरी होती. आमच्या जीवनाला न वास, न रूप, न गंध. ज्या जीवनाला हा वास कुठून आला, हा रंग कुणी दिला सांग. श्यामचंद आता रावे तो गंभीरपणे आणि विवराने म्हणाला, माझ्या आईचं हे देणं, माझ्या जे काही ते माझ्या आईच, तिनं मला सारं काही दिलं. प्रेमळ गावाया गाई गुरांवर, फुला पाखरांवर, झाडा माडांवर प्रेम करायला तिनंच मला शिकवलं. अत्यंत कष्ट होत असतानाही तोंडातून ब्र न काढता शक्यतो आपलं काम उत्कृष्टपणे करीत राहणं हे मला तिनंच शिकवलं. कोंड्याचा मांडा करून कसा खावा आणि दारिद्र्यातही स्वत्व आणि सत्व न गमवता कसं राहावं हे तिनंच मला शिकवलं. आईनं जे शिकवलं त्याचा परार्धाशही माझ्या जीवनाला प्रगट करता आला नाही. अजून माझ्या मनोभूमीत बीज फुगत आहे, त्यातून भरदार जोमदार अंकुर केव्हा बाहेर येईल माझ्या आईनंच जीवनात अत्तर ओतलं. मी मनात म्हणत असतो, मदंतरंगी करुणी निवास, सुवास देई मम जीवनास, तीच वास देणारी, रंग देणारी मी खरोखरच कोणी नाही, सारं काही त्या थोर माऊलीचं, सारी माझी आई, आई, आई. असं म्हणता म्हणता श्यामला गहिवरून आलं. त्याच्या डोळ्यातून घळाघळा अश्रुधारा गळू लागल्या. भावनांनी त्याचे ओठ, त्याचे हात, हाताची बोट थरथरली. थोडा वेळ शांत होतं. ताऱ्यांची थोर शांती तिथं पसरली होती. माझं काही सांगण्यासारखं नाही, पण आईचं गुणगान करून हे ओठ पवित्र करील. आईच्या आठवतील त्या त्या गोष्टी सांगेन, तिच्या स्मृती आळवीन. रोज एक एक प्रसंग मी सांगत जाईल. चालेल? हा हो हो चालेल, सारेजण म्हणाले. राम म्हणाला, मागितला एक डोळा आणि देवाने दिले दोन. यावर गोविंदा म्हणाला, रोजच सुधारस प्यायला मिळणार, रोजच पावर गंगेत डुंब